ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल.

मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

आजचं नक्षत्र आहे शततारका नक्षत्र। आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन। आज आध्यात्मिक दिने विशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। सदाचरण वरून खाली आलं पाहिजे। स्वामी वरदानंद भारती म्हणतात, समाजातील श्रेष्ठ पुरुष ज्या रीतीने वागत असतात तसेच इतर लोकही वागू लागतात। श्रेष्ठ माणसं ज्याला प्रमाण मानतात त्यालाच इतरे जनही मान देतात। श्रेष्ठाचं अनुकरण करावं हीच सर्वसामान्यांची प्रवृत्ती असते। यद्य दाचरती श्रेष्ठस्तत्त देवेतरो जुहुसह यत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते। जगामध्ये सामान्यतः चांगल्या लोकांचा संकोच आणि वाईटाचा विस्तार सहजासहजी होत असल्याने वाईट आवरण्याचा आणि चांगलं वाढवण्याचा प्रयत्न आवर्जून करावा लागतो। एखादं वाईट स्वतःच्या ठिकाणी असलं तरी वाईट ते वाईट म्हणूनच सांगावं लागतं। आपल्या ठिकाणी आहे म्हणून मोठी माणसं जर वाईटाचं समर्थन करतील किंवा आपल्या विद्वत्तेच्या बळावर दोषांचं तत्वज्ञान बनवतील तर ते समाजाला निश्चितपणे घातक झाल्याशिवाय राहणार नाही। लहान असो की मोठा असो, श्रेष्ठ असो की कनिष्ठ असो, अज्ञानी असो किंवा विद्वान असो, माणूस म्हटलं की त्याच्या ठिकाणी काहीतरी दोष असायचाच। पण मोठ्यांनी, विद्वानांनी, जाणत्यांनी दोष हे दोषच आहेत असं सांगितलं पाहिजे। मुलांना चांगलं वळण लावायचं असेल तर बापाला कोणतंही व्यसन असता कामा नये हे फारच चांगलं। पण दुर्दैवाने तसं नसेल तर बापाने व्यसन चांगलं आहे असं तरी म्हणता कामा नये आणि पुरुषाला काही व्यसन असणंच शोभतं असंही म्हणता कामा नये। उपनिषदातल्या थोर ऋषींनी ही जाणीव ठेवलेली आहे। आश्रमातून विद्या संपादून परत निघालेल्या शिष्यांना निरोप देताना त्यांनी आवर्जून सांगितलं की यानी अस्माकं सुचरितानी तानी त्वयोपास्यानी नो इतराणी। आमच्या वर्तनात जेवढं चांगलं असेल तेवढंच घ्या, जे चांगलं नसेल त्याचं अनुकरण करू नका। मोठ्या माणसांनी हे सर्व लक्षात ठेवायला पाहिजे। जी खरी मोठी माणसं असतात ती हे लक्षात ठेवत असतात आणि त्याप्रमाणे व्यवहारही करत असतात। स्वतः भगवानही तेच करतात। आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका. समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 11 मे. थोडं वाचावं पण कृतीत आणावं, खूप समजून घ्यावं, ज्ञान संपादन करावं असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचं व्यसनच आहे. अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असं होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाच्या हव्यासाचं असंच आहे. म्हणून थोडंच वाचून समजून घ्यावं आणि ते कृतीत आणावं, नाहीतर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटं पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसतं वाचीतच बसू नये, थोडंच वाचावं पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपलं आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं, हेच खऱ्या वेदांताचं मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही, त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका, स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारलं नाहीच. वस्तू ही सुखाचं साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळतं किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होतं. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होतं. कर्म संपून फळ मिळालं नाही तर दुःख होतं आणि फळ मिळालंच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होतं. सारांश, अथपासून इतिपर्यंत दुःखच पदरात पडतं. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होतं. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही असं सर्व संतांचं सांगणं आहे. अधिक वाचू नका, जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, संत जनाबाई यांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंग रचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं.

0: हाटकच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिव

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। रामेश्वराजवळ शिवकांची आणि विष्णुकांची या नावाची दोन तीर्थक्षेत्रे होती। शैवपंथी लोकांची शिवकांची आणि वैष्णवपंथी लोकांची विष्णुकांची अशी ही सार्थ नावं होती। खरं तर शैव आणि वैष्णव यांचे मतभेद विकोपाला गेले होते, त्या संबंधांना तडा गेला होता। वास्तविक ही दोन्ही तीर्थक्षेत्र वैष्णवांना पूर्वी राजाज्ञेने जहागीर म्हणून मिळाली होती, त्यामुळे वैष्णवांचा उन्मत्तपणा खूप वाढला होता, तो कमी होणं आवश्यक होतं। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळत होतं। हा वैष्णवांचा उन्मत्तपणा नष्ट व्हावा म्हणून स्वामींनी राजाज्ञा काढून विचारणा केली की वैष्णवजन हो, तुम्हाला दोन्ही तीर्थक्षेत्र आंदण म्हणून कुणी दिली त्याचा पुरावा द्या, नाहीतर तुमची ही जहागिरी जप्त करू। वैष्णवांनी खूप प्रयत्न केले, परंतु जुनी कागदपत्र काही केले मिळेनात, त्यामुळे राजांनी वैष्णवांची जहागिरी बंद केली। वैष्णवांचा मद आपोआप उतरला। शिवतत्वांना विरोध करण्याचं कारण नाही हे स्वामींनी त्यांच्या लक्षात आणून दिलं। वैष्णव हवालदिल झाले तेव्हा त्यांना कळलं की शिवकांचीमध्ये अवधूतावस्थेत एक सिद्धयोगी पुरुष आले आहेत, त्यांना शरण जा। वैष्णवजन शिवकांची इथे आले आणि तेजस्वी समर्थांना पाहून भारावून गेले। त्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली आणि स्वामींना ते शरण गेले। महासंकटातून मुक्त करा अशी त्यांनी स्वामींना विनंती केली। स्वामींच्या लक्षात आलं की वैष्णवांचा अहंकार संपला आहे, म्हणून स्वामींनी राजाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या असं वैष्णवजनांना सांगितलं। त्याप्रमाणे राजाचे अधिकारी स्वामींपाशी आले। स्वामी नदीच्या काठावर निवांत बसले होते। तेजपुंज स्वामींना पाहून राजाचे अधिकारी चकित झाले। त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि नम्रपणे म्हणाले, स्वामी, ही दोन्ही तीर्थक्षेत्र जहागिरी म्हणून प्राप्त झाली आहेत, एवढा कागदोपत्री पुरावा या वैष्णवांनी दिला तरी आम्ही त्यांना त्यांची जहागिरी परत करू। स्वामी मंद हसले आणि त्यामुळे अधिकारी चपापले,
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी आपल्या परमभक्तांना नेहमी अभय द्यायचे। स्वामी फक्त एकच करायचे, मानवी मनातला काळोख आपल्या अतुलनीय सामर्थ्याने नष्ट करायचे, त्यासाठी भक्तांना प्रकाशदायी मार्ग दाखवायचे। लोकांच्या मनात फक्त संस्कारांचं बीज पेरत स्वामींनी सर्वांना भगवंत सन्मुख केलं। श्री दत्तात्रेयांची उपासना वाढवली। मानवी आयुष्य लाभलं आहे, त्याचा चांगला उपयोग करा एवढंच स्वामींचं सर्वांना सांगणं होतं। त्यासाठी भगवंताला जे प्रिय आहे तसं आपण वागायला हवं हे स्वामींचं सांगणं होतं। लोभ सोडा आणि भगवंत नामाचा विचार करा, भगवंताला आपलंसं करून घ्या, हा महाराजांचा दिव्य संदेश होता। त्यांनी शैव आणि वैष्णवांना एकच संदेश दिला, परमेश्वर एकच आहे। स्वतःच्या मनात दृढ झालेलं द्वंद्व सोडा, मतभेद विसरा आणि एकत्र या।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण तृतीय खंड. शौनकांनी महोदर महात्म्य सांगा अशी विनंती करताच सुताने व्यासमुखातून ऐकलेलं आणि दक्ष मुद्गलांच्या संवादातून प्रकट झालेलं महोदर महात्म्य कथन करण्यास प्रारंभ केला. दक्षाच्या प्रश्नावरून मुद्गलांनी सूर्य आणि वालखिल्य ऋषी यांचा संवाद सांगितला. गणेशभक्तीत रमलेल्या सूर्याला पाहून चकित झालेल्या वालखिल्यांनी विचारलं, सूर्या, तू ब्रह्मरूप असून ज्या गणेशाचं ध्यान करतोस त्या गणेशाचं स्वरूप सांग. तेव्हा सूर्याने गणेशाचं ब्रह्मस्वरूप सांगितलं. सूर्य म्हणाला, एकदा मी कश्यपांच्या आश्रमात गेलो असता त्यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन त्यांचा पुत्र झालो. तेव्हा गणेश आराधना न केल्याने एक विघ्न आलं. शंकरवराने उन्मत्त झालेल्या माली सुमाली दैत्यांना मी मारलं, त्यामुळे रागावून शंकरांनी माझा शिरच्छेद केला. परंतु सर्वांच्या विनंतीने मला जीवदान मिळालं. मलाही आश्चर्य वाटलं, हे सारं घडलं कसं असं ब्रह्मदेवांना विचारलं असता गर्वाने गणेशाचं ध्यान न केल्याचं हे फळ आहे असं सांगून त्यांनी मला गणेशोपासना सांगितली. मी षडक्षर मंत्राने तपश्चर्या केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने मला भक्ती प्रदान केलं. नंतर वालखिल्यांच्या विनंतीवरून सूर्याने महोदर चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. तारकासुराच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून पार्वती भिल्लिणीच्या वेशात शंकरांकडे गेली असता मोहासूर निर्माण झाला. तेव्हा शंकरांनी खिन्न होऊन कामाला शाप दिला. कामाने शापमुक्तीसाठी गणेशाची प्रार्थना केली. कामाच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या गणेशाने तू प्रद्युम्न होशील असा कामाला वर दिला. नंतर कामयुक्त झालेल्या शंकरांना पार्वतीपासून कार्तिकेय षडानन झाला. त्यांनी शंकरांच्या आदेशानुसार दंडकारण्यात षडक्षर विधानाने गणेशाला प्रसन्न करून घेतलं आणि तू तारकाला मारशील असा वर मिळविला. त्याने तारकासुराला मारलं आणि स्कंद गाणपत्य झाला. इकडे मोहासुराने शुक्राचार्यांकडून विद्या आणि संस्कार घेऊन सूर्याला प्रसन्न केलं. सर्व इच्छाप्राप्तीचा वर मिळालेल्या त्याला शुकासह सर्व दैत्यांनी राज्याभिषेक केला. त्यामुळे सत्ताधीश होऊन त्याने दैत्यप्रमुखांना आदेश देऊन सर्व ब्रह्मांड हस्तगत केलं. नंतर तो सर्व भोग भोगू लागला. कर्ममार्ग, धर्माचरण, वर्णाश्रम धर्म नष्ट झाल्याने उपाशी असलेल्या देवमुनींना सूर्याने गणेशाचं एकाक्षर विधान कथन केलं. त्या विधानाने संतुष्ट होऊन महोदराने सर्वांच्या मोहासूर नाशाच्या इच्छेला तथास्तु म्हटलं. युद्धासाठी महोदर निघाला ही वार्ता मोहासुराला नारदांनी येऊन सांगितली आणि महोदराचं खरं खुरं ब्रह्मरूप त्याला पटवून दिलं. त्याला शरण जा म्हणून निक्षून सांगितलं. नारदांच्या म्हणण्याचा विचार करीत असता शुक्राने तेच त्याला पटवून दिलं. इतक्यात महोदराचा दूत विष्णू याने महोदर तुझ्याशी मित्रभाव इच्छितो असं येऊन सांगितलं. ते मान्य करून महोदराला घेऊन येण्याविषयी मोहासुराने आनंदाने सांगितलं. त्याप्रमाणे आलेल्या महोदराची पूजा करून मोहासुराने त्याची स्तुती केली आणि त्याची भक्ती मिळविली. मोहासूर शांत झाला असता सर्व देवांनी महोदराची स्तुती करून दृढ भक्ती केली. सूर्याने मार्कंडेय ऋषींची तपश्चर्या आणि त्यांना शंकरांकडून सप्तकल्पापर्यंत आयुष्य मिळाल्याचं कथन केलं. स्वतःचे नातू नरनारायण यांची जन्मकथा सांगून त्यांचा विष्णूशी झालेला संवाद कथन केला. विष्णूंच्या कथनानुसार नरनारायणांनी चतुरक्षरी मंत्राच्या विधानाने हेरंबाला संतुष्ट करून भक्ती प्राप्त केली. नंतर ते बऱ्याच काळाने मार्कंडेयांच्या आश्रमात गेले. तेव्हा मला महामाया दाखवा अशी मार्कंडेयांनी त्यांना विनंती केली. नरनारायणांनी संक्षेप रूपाने मायेचं वर्णन केलं. परंतु तेवढ्याने समाधान न झालेल्या मार्कंडेयांनी विस्ताराने मायेचं वर्णन करण्याची विनंती केली. नरनारायणांनी प्रथम कालगती कथन केली, नंतर युगधर्म, कलियुग, ब्रह्मचर्याश्रम, आश्रमधर्म, वर्णधर्म, देवपितृकर्म आणि वर्णाश्रमधर्म यांचं वर्णन केलं. हे सर्व मायामोह निवृत्त्यर्थ आहेत असं सांगून 14 मनूंपैकी वैवस्वत मन्वंतरातील मनुपुत्रांचं चरित्र सांगण्यास नरनारायणांनी प्रारंभ केला. प्रथम सुषुम्नाचं वैशिष्ट्यपूर्ण चरित्र सांगून इक्ष्वाकूचा वंश कथन केला. विष्णुभक्त अंबरीश गणेशाच्या कृपेने दुर्वासाच्या शापातून मुक्त झाला. तसंच श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार मुचकुंद राजाही गणेशभक्त झाला. अंबरीशाच्या वंशातील सगर आणि भगीरथ यांचं चरित्र गंगावतरण सांगून पूर्ण केलं. त्याच्या पुढे वंशविस्तार कथन करून शंकरांच्या कथनानुसार श्रीरामाने केलेली गणेशस्तुती सांगितली. रामाने गणेशाच्या वरप्रसादाने रावणाचा वध केला आणि भक्ती प्राप्त करून घेतली हे सांगून त्याचबरोबर रामचरित्राचं भुक्तिमुक्ती देणारं फल कथन केलं. हे सर्व ऐकून मार्कंडेयांनी विचारलेला गणेश योग नरनारायणांनी सांगितला आणि जाताना तू महामाया पाहशील असं आश्वासन दिलं. मार्कंडेयांनी आपल्या आश्रमात मायारूप पाहून बालविष्णूचं दर्शन घेतलं आणि रामाने साधलेल्या गणेश योगाने ते गाणपत्य झाले. असा हा सूर्य बालखिल्ल्यांचा संवाद मुद्गलांनी दक्षाला कथन केला. दक्षाने चंद्रवंशापासून युधिष्ठिराचं चरित्र सांगा अशी विनंती केल्यावरून मुद्गल म्हणाले, चंद्र हा अत्रिनेत्रापासून निर्माण झाला आणि गणेशोपासना करून तारानाथ झाला. त्याच्यापासून गुरुपत्नीला बुध झाला, त्याचा पुत्र पुरुरवा. शापभ्रष्ट उर्वशीला काही अटींवर घरी आणून संसार करताना त्याला आयु इत्यादी 6 मुले झाली. शापकाल संपताच इंद्राने कुशलतेने उर्वशीला सोडवून नेल्याने तो शोकाकुल झाला. मरणोत्तर उर्वशी समागम होऊन तो पितृलोकाला गेल्यानंतर नारदांनी त्याला गणेशतत्व समजावून सांगितलं. आयुचा मुलगा नहुष हा शापभ्रष्ट इंद्र मृत्यूलोकातही दुर्वासांच्या शापाने सर्परूप झाला. तेव्हा त्याला उशाप मिळाला की तुझ्या वंशातील धर्मराजाकडून तुझा उद्धार होईल. तसंच घडलं, नहुष मुक्त झाला. नहुषाच्या 5 पुत्रात ययातीचं चरित्र प्रसिद्ध. त्याच्या 2 बायका देवयानी आणि शर्मिष्ठा, एक उघड एक गुप्त. हे गौप्य फुटताच सासऱ्याच्या शापाने म्हातारा झालेल्या ययातीने पुरूचं तारुण्य उपभोगलं. पण शेवटी ययातीने पुत्राला राज्य आणि यौवन देऊन टाकलं आणि तो स्वतः क्रमशः गाणपत्य झाला. यदुवंशात निर्माण झालेल्या धनकाच्या 4 मुलांपैकी कृतवीर्य मोठा. हा पूर्वजन्मीचा भीम नावाचा अंत्यज होता. संकष्ट चतुर्थीच्या पुण्यदिनी तो पूर्वजन्मी दुष्ट असूनही राजा झाला. त्यालाही संतती नव्हती. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून धनकाने संकष्ट चतुर्थीची माहिती घेतली, त्याचं फलही समजावून घेतलं. धनकाने स्वप्नात येऊन आदेश दिला, त्यानुसार कृतवीर्याने संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं. त्या व्रताच्या पुण्याईने कृतवीर्याला तेजस्वी पुत्र झाला. पण तो हातपाय नसलेला होता. त्याच्या 12व्या वर्षी घरी आलेल्या दत्तात्रेयांनी त्याला एकाक्षर मंत्रासहित गणेश व्रत सांगितलं. त्याप्रमाणे केलेल्या व्रताने कार्तवीर्य सुंदर तर झाला आणि शिवाय 1000 हातांचा आणि महाबलवान झाला. त्याच्या राज्यात सर्वत्र संकष्टी व्रत चालू होतं. त्याने एकदा अगदी सहज रावणाचा गर्व जिरवला. तो एकदा शिकारीला गेला असता जमदग्नींच्या आश्रमात आला तेव्हा त्याला जमदग्नींनी ससैन्य भोजनाचं निमंत्रण दिलं. भोजनसमयीचं ऐश्वर्य पाहून दिपलेल्या राजाने त्या ऐश्वर्याचं कारण असलेल्या कामधेनूचं हरण करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर कामधेनू स्वर्गाला गेली तेव्हा रागावून त्याने जमदग्नीला ठार केलं आणि राजाची निर्भत्सना करणाऱ्या रेणुकेचा 21 बाणांनी वेध केला. दत्तात्रेयांनी दिलेल्या गणेश मंत्राने रामाने दोघांचं पुनरुज्जीवन केलं. दोघांनी स्तुती करून प्रसन्न झालेल्या गणेशाची भक्ती मागितली. रामाने एकाक्षर मंत्राने तपश्चर्या करून प्रसन्न झालेल्या गणेशाकडून परशु मिळविला आणि मातेसमोर केलेली प्रतिज्ञा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून पार पाडली. नंतर मुद्गलांनी हरिवंशाचं वर्णन केलं आणि विष्णूंनी देह धारण केला त्याच्या मागील भृगुशापाची कथा सांगितली. पुरूचा वंश सांगून मांडव्याच्या शापाने शूद्र योनीत जन्म घेतलेल्या यमाची म्हणजे विदुराची कथा वर्णिली. धृतराष्ट्रपुत्र कौरव आणि पंडूपुत्र पांडव यांची जन्मकथा सांगून घडलेला द्यूत वृत्तांत सांगितला. सर्वस्व गमावून वनात गेलेल्या युधिष्ठिराची कृष्णाने भेट घेतली आणि न रागावता धर्मयुक्त राज्य करण्याचा उपाय सांगण्यास प्रारंभ केला. स्वतः साक्षात परमेश्वर असता तुम्ही कोणाचं ध्यान करता असं लक्ष्मीने विचारलं असता श्री विष्णूंनी गणेश महात्म्य सांगितलं. त्याच्या प्राप्तीचा उपाय विचारून लक्ष्मीने तशी आराधना केली तेव्हा प्रसन्न झालेल्या गणेशाने लक्ष्मीच्या इच्छेप्रमाणे तुझा पुत्र होईन असा वर तिला दिला. मी ज्ञानारी नावाच्या दैत्याचा वध करीन असं सांगितलं. हा ज्ञानारी विघ्नेशाने मारलेल्या दुर्बुद्धी राक्षसाचा मुलगा. वडिलांच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याने शुक्राचार्यांकडून पंचाक्षरी शैव विद्या मिळवून तपश्चर्या केली आणि शंकरांकडून सर्वांपासून अभय मिळवलं. नंतर त्याने सारं त्रैलोक्य व्यापलं असता विष्णूंच्या आदेशानुसार दशाक्षरी मंत्राने सर्व देवांनी गणेशोपासना केली तेव्हा लक्ष्मीच्या स्वप्नात मी तुझ्या याचनेप्रमाणे पुत्र होईन असं आश्वासन गणेशाने दिलं. लक्ष्मीने मनोमन स्मरण करताच बाल गणेशाचं स्वरूप तिला शय्येवर दिसलं. सर्वांनी त्याचं नाव पूर्णानंद असं ठेवलं. लक्ष्मी त्याचं लालन करू लागली. इकडे ज्ञानारी दैत्याला पुत्र झाला त्याचं नाव सुबोध. तो जन्मजात गाणपत्य. उपनयन झाल्यानंतर गणेश तत्वज्ञान सांगू लागला तेव्हा दैत्याचार्यांनी विचारल्यावरून त्याने जन्मपूर्वकथा कथन केली. माझी आई गर्भवती असता सर्वज्ञ शुकाचार्य आले होते तेव्हा सर्वमान्य असं सेव्य काय हा प्रश्न प्रह्लादाने विचारला तेव्हा शुकाचार्यांनी नैमिषारण्यात झालेल्या ब्रह्मयज्ञाची माहिती सांगितली. अखिल ब्रह्मांडातून मोठे मोठे अधिकारी पुरुष आले होते. त्या ठिकाणी कोणाला ब्रह्म म्हणावे याचा वाद झाला तेव्हा शंकरांच्या प्रेरणेने विष्णू म्हणाले की आपण वेदांनाच विचारू. वेदांनी सगुण रूपधारी गणेश हाच सेव्य तोच परब्रह्मस्वरूप असल्याचा निर्णय दिला. त्याची सेवा करा असा आदेश दिला. त्याला देवादिकांनी मान्यता देऊन वेदांची पूजा केली. सुबोधाने हा इतिहास सांगून आपली स्मृती कायम असल्याने आपण पूर्ण गाणपत्य आहोत असं सांगितलं. शुक्र शिष्याकरवी आपला पुत्र गणेशभक्त आहे असं कळताच ज्ञानारीने सुबोधाचा छळ केला. सर्वार्थाने गणेशाने त्याचं रक्षण केलं त्यामुळे मी या दुष्टपुत्राला ठार करीन अशी ज्ञानारीने प्रतिज्ञा केली. सुबोधाला मारण्यासाठी हाती खड्ग घेऊन तो धावला असता सुबोधाने वडिलांना सर्व समजावून दिले. सुबोधाने गणेश सर्वव्यापी आहे म्हणताच ज्ञानारी दाखव त्याला असं म्हणाला. त्याबरोबर पूर्णानंदाने प्रकट होऊन ज्ञानारीचा वध केला. अशी ही महोदराची पूर्णानंदाची कथा सांगून कृष्णाने पांडवांना षडक्षरी मंत्र दिला. त्याच्या कृपेने पांडवांनी शत्रू नाश करून राज्य केलं आणि शेवटी ते गाणपत्य झाले. हे महोदर महात्म्य फलासहित दक्षाला मुद्गलांनी कथन केलं असं सांगून सुताने शौनकादिकांना विचारलं की तुमची आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? तृतीय खंड समाप्त.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15 वाजता।
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे विलास।

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

चाळी करू नये, चोरी चाळी ही आपल्याला सांगितलेली आहे की ही टाकून दिली पाहिजे, हे दोषामध्ये आहे. प्रयत्न सोडू नये, कष्टाला त्रासू नये. साधकाच्या बाबतीत सर्व प्रकारच्या कष्टाची तयारी पाहिजे. दुसऱ्याची सेवा घ्यायची नाही आहे, आपण दुसऱ्याची सेवा करायची आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पराधीन व्हायचं नाही आहे तर स्वावलंबी जीवन जगायचं आहे. प्रयत्न सोडू नये, व्यवहारातही प्रयत्न सोडू नये आणि परमार्थातही सोडू नये. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी परिस्थिती प्राप्त होईल त्या ठिकाणी आपण समाधानात असावं. जी जी परिस्थिती आहे समाधानात असावं याचा अर्थ तिथं प्रयत्नाचं निराकरण केलेलं नाहीये, प्रयत्न करायला सांगितलेले आहे. कष्टाला त्रासू नये, बाष्कळ बोलू नये, वाणी देखील योग्य त्या ठिकाणी वापरायची आहे. आपण बहुधा वाणी जी वापरतो 24 तासामध्ये, त्याच्यामध्ये नामस्मरण किंवा गीता ज्ञानेश्वरीच्या ओव्या काय परमार्थाविषयीचा विचार हा बहुधा नसतोच. साधक जरी धरला तरी अवांतर बोलणंही पुष्कळ असतं. मुनींनी स्पष्ट सांगितलंय जिथं काही गरज नसेल तिथं बोलू नये, मौन धारण करावं. आवश्यक असेलच तर वाणी उडावी, नाही तर उडू नये. मग बाष्कळ बोलू नये, चिंता करू नये. संतांच्या वाणीला महत्व का? तर संतांची वाणी म्हणजे एक तर नाम घेत असते, परमार्थ विचार सांगत असते किंवा दुसऱ्याच्या कल्याणाचंच बोलत असते आणि म्हणून त्यांच्या मुखातून येणारा शब्द हा परमेश्वराला देखील प्रमाण मानावा लागतो आणि त्याप्रमाणे घडत जातो. आपण बाष्कळ उदंड बोलत असतो, कुणाचंही लक्ष त्याच्याकडे नसतं, त्याचा परिणामही काही होत नाही. चिंता करू नये, चिंता करावी का करू नये, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी, चिंता करत बसू नये. जे आपल्या समोर काम आलेलं असेल ते अतिशय दक्षतेनं करावं, पण नुसती चिंता करत बसून काही फायदा नसतो त्याच्यामध्ये. उलट चिंतने चिंतने तद्रूपता, संसाराचं चिंतन आपण जितकं करू तितके तितके षड्रिपूंचं पोषण होत जातं. आणि जसं जसं आपण परमार्थ करायला लागू तसं तसं हे जे षड्रूप असतात या षड्रूपना नोटिसा मिळतात. त्यांना लक्षात येते की आता ही व्यक्ती साधनेला लागली, आता आपल्याला इथं थारा नाही, हळूहळू कामना कमी, क्रोध कमी, मत्सर दंभ कमी असं व्हायला पाहिजे. आणि तसं जर होत असेल तरच तो साधक आहे असं समजावं, नाही तर साधनाही करतो आहे आणि क्रोध मत्सर द्वेष द्वेषही आहे असं जर असेल तर त्याच्या साधनेमध्ये निश्चित काही ना काहीतरी खोट आहे, साधना होतच नाही. साधकाने या बाबतीत सावध राहावं. परस्त्री पापबुद्धी पाहू नये, कोणाचा उपकार घेऊ नये. आपण दुसऱ्यासाठी करायचं आहे, आपण उपकार घ्यायचा नाहीये. ते जे ऋण आहे ते ऋण पुन्हा फेडायला यायला लागतं. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर ऋण सगळ्या ऋणातून मोकळं व्हायला पाहिजे. आई वडिलांच्या ऋणातून आहे, आपल्या मुलाबाळांच्या ऋणातून आहे. अगदीच गरज असेल तर दुसऱ्याचं घ्यावं, पण तेही जर परत करता आलं तर करण्याच्या बुद्धीनं घ्यावं. सेवा करायची असेल तरी सुद्धा निष्काम व्हायला पाहिजे. ऋण कुणाचेही घेऊ नये. परपीडा विश्वासघात करू नये. हे सगळी जी लक्षणं आपण पाहिली तर लक्षात असंच येतं की जे मनाच्या विकारांचा हा सगळा जो खेळ आहे या खेळातून आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. विकार जसे जसे नष्ट होतील तशा तशा या गोष्टी आपल्या हातून होणार नाही. पराधीन होऊ नये, आपले ओझे कुणावर घालू नये. बहुत अन्न बहुत निद्रा हे दोन्ही व्यर्थ सांगितलेले आहे आणि ती अधर्म हा करता कामा नाही. काहीतरी आपणच बोलायचं, आपणच विनोद करायचा आणि आपणच हसायचं याला देखील समर्थाने दोष सांगितलेला आहे, हा घालवला पाहिजे. व्यसन कुठलंही उपयोगी नाही. धूम्रपान उन्मत्त द्रव्य समर्थांना त्याही काळात सांगावं लागलं की ही सगळी व्यसनं सोडली पाहिजेत. शिवीगाळी करू नये, चोरी करू नये, कुणाचा घात करू नये, पाठीमागे कुणाविषयी उणं बोलू नये, त्याची निंदा करू नये. त्याच्याविषयी जर आपल्याला खरोखरच कळवळ असेल, प्रेम असेल, तर त्याचा जर दोष असेल आणि आपल्याला जर अधिकार असेल, ही महत्वाची गोष्ट आहे. अधिकार नसेल तर कोणाला काही आपल्याला सांगता येणार नाही, पण अधिकार जर असेल तर त्याला सौम्यपणाने त्याला कळेल अशा पद्धतीनं जर आपण सांगू शकलो त्याच्यातला दोष आणि तो जर स्वीकारायला तयार असेल तर, नाही तर सांगून काही उपयोग होत नाही. त्यामुळे कुणाला काही उपदेश करताना सुद्धा फार सावधपणाने करायला पाहिजे. हरिभक्ती करताना लाजू नये. काही मंडळी ध्यानाला वगैरे बसतात, ध्यानातही चांगली स्थिती असते, नामस्मरणही करतात, पण ते चोरून करतात. त्यांना कुठेतरी आपण हे लोकांना जर कळलं तर आपल्या प्रेस्टिजला धक्का लागतो असं वाटतं. काही काही मंडळी येतात आमच्याकडे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे हे ध्यानाला वगैरे येतो पण कुणाला सांगू नका याच्याबद्दल. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला लाज वाटते का? आपण ध्यानाला बसतो असं म्हणण्यात लाज वाटते का? नाम घेतो हे म्हणण्यात लाज वाटते का? गीता ज्ञानेश्वरी वाचतो म्हणण्यामध्ये लाज वाटते? वास्तविक ही अभिमानाची गोष्ट आहे, ह्याचा अर्थ अहंकाराची नव्हे.
अभिमान आणि अहंकार याच्यामध्ये फरक लक्षात घ्यावा. अभिमानाची याचा अर्थ हे करावं, संतांना हे मान्य आहे, भगवंतांना हे मान्य आहे, त्यामुळे या गोष्टी जरूर करायला पाहिजेत. पण दंड करावे परिगुप्त रूपे असं समर्थांनी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. साधनेचा आपण तिथं डंका पिटवू नये, सगळ्या लोकांना सांगत फिरू नये की मी असं असं करतो वगैरे. पण सहज कुणाला जर कळलं तर त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आहे. दुश्चितपणे वस्तू विसरू नये, हे तर रोजच घडत असतं. एक वस्तू एका ठिकाणी, कोणाची छत्री विसरली, कोणाच्या चष्मा विसरला, कोणाची पर्स विसरली, हे कशामुळे होतं असं जर विचाराल तर दुश्चितपणाने होतं. आणि समर्थांचा आळसावर जसा राग आहे किंवा त्याच्यावरती त्यांनी पुष्कळ लिहिलेलं आहे, तसं दुश्चितपणावर देखील जवळजवळ एक समाज सगळा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये सावचित पाहिजे. त्याचं कारण मन क्षणामध्ये इकडं क्षणामध्ये तिकडं जात असत. एकाग्र मन जर त्या त्या कामावर नसेल तरी दुश्चितपणा संभवतो. म्हणून यांनी ते करू नये असं म्हटलेलं आहे. परमार्थाला मोडू नये, धिक्कारता चळू नये. कुणी आपला धिक्कार केला तर चळू नये. धारिष्ट आपुले, धारिष्ठाने राहायला पाहिजे, सत्वगुणाचं लक्षण आहे. गुरु विरहित असू नये. आपल्याला जर जीवन सार्थकी लावायचं असेल तर गुरु मिळाले पाहिजे, नेमके गुरु मिळाले पाहिजेत. असं जर मिळालं तर गुरूंचा लाभ होणं ही परवा फार मोठी त्याच्या जीवनातली संधी आहे असं म्हणून लाभ आहे मोठा. तर ते मिळवायला पाहिजेत आणि त्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, जिणे शाश्वत मानू नये. आपण जणू अमरच आहोत अशा कल्पनेने मंडळी, केवढ्याला मोठ्याला कल्पना मनोराज्य चालू असतात त्यांची, आणि त्याच्यात लक्षात येत नाही की अरे बाबा याची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या, अशी काही वचनं संतांची आपल्या तोंडात असावी आणि मधनं मधनं आठवत जावीत ती. जेव्हा असं काही आपल्याला करावं असं वाटत तेव्हा विचार करावा, आणि फार पुढचा विचार करून काय होणार आहे, आता ह्या क्षणात बघ तू काय करू शकतोस ते. अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. सत्याची वाटीवर पक्केपणाने राहावं. रूप लावण्य अभ्यासिता नये. एखाद्याला आपलं जे काही दिसणं आहे ते बदलता येत नाही, पण सहज गुणासन चले उपाय, पण काहीतरी धरावी सोय अगांतुक गुणाची. ज्या मुळामध्ये आपल्यामध्ये अनुवंशिक आलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलता येत नाहीत, तथापि जे काही गुण आपल्याला मिळवण्याजोगे आहेत ते गुण मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. दैवी गुण संपत्ती मिळवावी आणि आसुरी संपत्ती त्यागावी असं सांगितलंय. किंवा हे सुद्धा लक्षणं जे समर्थांनी सांगितलेली आहेत, रजोगुणाची तमोगुणाची सांगितली, मूर्खाची लक्षणं सांगितली, कशासाठी सांगितली तर त्यांनी म्हटलंय त्यागार्थ बोललेली. ती लक्षणं समजून घ्यावीत, आपल्यात जर असतील तर ती दूर कशी होतील असं बघायला पाहिजे. यानंतरचा जो समास येतो तो त्रिगुणांचा समास येतोय. दुसऱ्या दशकातला पाचवा सहावा सातवा तिन्ही समास जे आहे त्याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे. रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. साधकाच्या पक्षी हे जे समास आहेत अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं पोहोचायचं आहे हे लक्षात येतं. सत्वगुणामध्ये सुद्धा तिथं पोहोचायचं नव्हे तर सत्वगुण असल्याशिवाय परमार्थाची वाटचालच होत नाही. आणि म्हणून या तीन समासांचा अभ्यास साधकाने अतिशय मनापासून करावा. त्यातला थोडा विचार आपण आज बघूया. सत्वगुण हा अत्यंत उत्तम गुण सांगितलाय. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुण जर असेल आणि अंतकाळापर्यंत सत्वगुणाचं जर का वर्धिष्णू असेल तर पुन्हा जन्म येतो. पण शुची नाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टोपी जायते. तो जर साधना करत असेल तर पुढच्या जन्म चांगल्या कुळामध्ये त्याला येतो, तिथून साधना सुरू होते. आणि रजोगुण असेल तर पुनरावृत्ती, पुन्हा जन्म येणार. कारण रजोगुणामध्ये काही ना काही वासना कामना धरून तो जात असल्यामुळे त्या पूर्ण होण्यासाठी पुन्हा जन्माला येतो. आणि तमो गुणामध्ये जर का त्याचा अंत काळाला असेल तर त्याला मनुष्य योनी देखील येईल असं सांगता येत नाही. खालच्या खालच्या जे योनी आहेत त्याच्यामध्ये तो जन्माला येतो. आणि जितकी वाईट कृत्य केलेली असतील तितका तितका अत्यंत वाईट, ज्याला नरक यातना म्हणावं अशा तऱ्हेचा किंवा सर्प बिंचू अशा देखील योनी त्याला येतात. आणि म्हणून हे लक्षात घेऊन या नरजन्मात आपल्या प्रत्येक कर्मावर आपली दृष्टी पाहिजे आणि प्रत्येक कर्म हातून कसं घडतं आहे सावधपणाने पाहिले पाहिजे. समर्थ म्हणतात शुद्ध सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण आवश्यक आहे. देह धारण करण्यासाठी तिन्ही गुणांची आवश्यकता आहे. एखादा जर पूर्ण सत्व गुणाचा म्हणला तर देखील देह राहणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की पूर्ण 100% सोन्याचा अलंकार बनवता येत नाही, त्याच्यामध्ये काही थोडं हिम मिसळावं लागतं. पण संपूर्ण जर हिम मिसळून सोनच नाही असं झालं तर पंचायत होईल.
तसं होता कामा नाहीये. त्यामुळे सत्व रजतमाचं आपल्या जीवनातलं काय स्थान आहे हे आपण समजून घेऊया आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण आपल्यात बदल करून आणूया. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका. समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्ती

0: गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

आता ऐकूया शंकराचार्यकृत लिंगाष्टक स्तोत्र. संगीत आशीष केसकर आणि स्वर अदिती केसकर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तीरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

आजचं नक्षत्र आहे शततारका नक्षत्र। आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन। आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। सदाचरण वरून खाली आलं पाहिजे। स्वामी वरदानंद भारती म्हणतात, समाजातील श्रेष्ठ पुरुष ज्या रीतीने वागत असतात तसेच इतर लोकही वागू लागतात। श्रेष्ठ माणसं ज्याला प्रमाण मानतात त्यालाच इतरे जनही मान देतात। श्रेष्ठाचं अनुकरण करावं हीच सर्वसामान्यांची प्रवृत्ती असते। यद्य दाचरती श्रेष्ठस्तत्त देवेतरो जुहुसह यत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते। जगामध्ये सामान्यतः चांगल्या लोकांचा संकोच आणि वाईटाचा विस्तार सहजासहजी होत असल्याने वाईट आवरण्याचा आणि चांगलं वाढवण्याचा प्रयत्न आवर्जून करावा लागतो। एखादं वाईट स्वतःच्या ठिकाणी असलं तरी वाईट ते वाईट म्हणूनच सांगावं लागतं। आपल्या ठिकाणी आहे म्हणून मोठी माणसं जर वाईटाचं समर्थन करतील किंवा आपल्या विद्वत्तेच्या बळावर दोषांचं तत्वज्ञान बनवतील तर ते समाजाला निश्चितपणे घातक झाल्याशिवाय राहणार नाही। लहान असो की मोठा असो, श्रेष्ठ असो की कनिष्ठ असो, अज्ञानी असो किंवा विद्वान असो, माणूस म्हटलं की त्याच्या ठिकाणी काहीतरी दोष असायचाच। पण मोठ्यांनी, विद्वानांनी, जाणत्यांनी दोष हे दोषच आहेत असं सांगितलं पाहिजे। मुलांना चांगलं वळण लावायचं असेल तर बापाला कोणतंही व्यसन असता कामा नये हे फारच चांगलं। पण दुर्दैवाने तसं नसेल तर बापाने व्यसन चांगलं आहे असं तरी म्हणता कामा नये आणि पुरुषाला काही व्यसन असणंच शोभतं असंही म्हणता कामा नये। उपनिषदातल्या थोर ऋषींनी ही जाणीव ठेवलेली आहे। आश्रमातून विद्या संपादून परत निघालेल्या शिष्यांना निरोप देताना त्यांनी आवर्जून सांगितलं की यानी अस्माकं सुचरितानी तानी त्वयोपास्यानी नो इतराणी। आमच्या वर्तनात जेवढं चांगलं असेल तेवढंच घ्या, जे चांगलं नसेल त्याचं अनुकरण करू नका। मोठ्या माणसांनी हे सर्व लक्षात ठेवायला पाहिजे। जी खरी मोठी माणसं असतात ती हे लक्षात ठेवत असतात आणि त्याप्रमाणे व्यवहारही करत असतात। स्वतः भगवानही तेच करतात। आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: मदालसेनी चौथ्या मुलाला अलर्काला बरोबर उलटा ह्याच्यापेक्षा वेगळा उपदेश केलेला आहे. आणि तो अलर्क जो आहे तो या ठिकाणी राहिला. विपत्तीच्या सागरात सापडलेल्याला सगळ्या लोकांना उद्धार करायला तू पुढे हो, लोकांना मदत कर. धनप्राप्तीसाठी इतरांना इतरांच्या राज्यावरती आक्रमण करून धन आणि राज्य मिळव. धनाचा चांगला उपयोग कर. म्हणजे चांगला उपदेश आहे, चांगलंच करायचा उपदेश आहे, पण ते कर्ममार्गाने. आणि मग यज्ञ दान सगळं जे गृहस्थाचं कर्तव्य आहे तीही सगळी पूर्ण कर. त्या निमित्ताने देवतांना, ब्राह्मणांना, प्रजाजनांना संतुष्ट कर. युद्ध करून शत्रूचे बेत हणून पाड. बंधुबांधवांना आनंद दे. गुरुजनांना संतुष्ट कर. उच्च कुळामधल्या स्त्रीचा स्वीकार करून प्रसन्न करून घे. अनेक पुत्र तुला लाभो. आणि मग शेवटी आश्रमवासी हो वृद्धावस्थेमध्ये. आणि उत्तम राज्य कर. या तऱ्हेचा उपदेश अलर्काला केला मदालसेनं. आणि म्हणून ते संबंध आता राजाचा कसं करावं, राजानी कसं वागावं याचाही मोठा उपदेश अलर्काला त्यांनी केलेला आहे. मुलाला उपदेश किती द्यावा, कोणता द्यावा, आपण अलीकडच्या काळामध्ये ऐकतो वाचतो. जिजाबाईंनी शिवाजी राजाला रामायण महाभारत सांगितलं. आम्ही पण ऐकलं रामायण महाभारत. आम्ही पण सांगितलं, पण आमची मुलं नाही शिवाजी झाली, तिची झाली. सांगणाराही वेगळा आणि ऐकणाराही वेगळा. हा, रामायण महाभारत आम्ही सगळ्यांनी ऐकलो. आम्ही कुठं झालो शिवाजी. पण संस्कार हा जो आहे हा अलर्कावरती तिने केला आहे. राजाचं उचित कर्तव्य म्हणजे धर्मानुसार प्रजेचं पालन, प्रजेला संतुष्ट राखणं. कोणाचीही कोणतीही इच्छा, कोणालाही कसलाही त्रास असता कामा नये. कटुवचन बोलणं, कठोर दंड देणं, धनाचा अपव्यय करणं, मद्यपान, परस्त्रीविषयी आसक्ती, शिकारीचा अतिरेक आणि दूतकर्म हे 7 व्यसनं आहेत राजाची. त्या व्यसनांपासून लांब राहा. आपली गुप्त यंत्रणा फुटून बाहेरचे शत्रू आपला लाभ घेतील असं काहीही करू नको. आपल्या मंत्रिमंडळामध्ये आपला कोण, परका कोण, वाईट कोण, आपला साथीदार कोण आणि शत्रूचं हित पाहणारा कोण हे तुला कळलं पाहिजे राजाला. मनमोहन सिंगला कळते का? बुद्धिमान अर्थात ते काय भावलंच आहे म्हणा, राज्य भलतंच कोणीतरी करतंय हे आपले कळसूत्री भावले नाचवेल तशी नाचतायत. चांगल्या माणसाचं कसं वाईट होतं ना राजकारणामुळे, त्याचं ते बिचारे उदाहरण आहे. सज्जन मनुष्य बुद्धिमान हेर नेमायचे आणि शत्रूचे बेत आधी समजून घ्यायचे हे राज कर्तव्यामधलं एक महत्वाचं कर्तव्य आहे. आक्रमण होऊन कारगिल जिंकल्यानंतर मग आम्हाला समजतं अरे बापरे गेलं वाटतं आणि मग लढायला निघतात. आधी नाही कळत. आधी कळलं पाहिजे शत्रूच्या हालचाली. अरे नेफा आघाडीपर्यंत, लडाखपर्यंत शत्रू येऊन पोहोचला, शेकडो किलोमीटर आत रस्ते बांधले, आम्हाला पत्ताच नव्हता. नेहरू सांगू ते आम्हाला माहिती नव्हतं. अरे माहितीच नाही तुझ्या कशाला बघतात तिकडं. लायक नाही आहे राजा व्हायला, नालायक मनुष्य अत्यंत. पण असं बोललं की काय होतं? कीर्तनात राजकारण येतं प्रवचनामध्ये. आपण बोलायचं नाही ठरवलं ना. याने सांगितलं बुद्धिमान हे नेमून राजानं नेहमी शत्रूपासून सावधान असलं पाहिजे. शत्रूचे भेद प्रत्यक्ष आक्रमण यायच्या आधी कळले पाहिजे राजाला. आणि मग राजाला हे ज्ञान पाहिजे की त्यांनी संधी कधी करायचा, शत्रूवर चढाई कधी करायची, माघार कशी घ्यायची, केव्हा घ्यायची, का घ्यायची हेही सगळं राजाला कळलं पाहिजे. फुकट मारायला नाही आपल्या सैनिकांना, फुकट मारायसाठी नाही लढायचं. आज तवांग भागामध्ये जाऊन बघा, 62 सालच्या युद्ध कैद्यांचं स्मारक केलंय त्या ठिकाणी. ते म्हणले युद्धामध्ये सैनिकाला मरण आलं तर त्याला दुःख नसतं, तो तयारीने झालेला असतो. मारिता मारिता मरे तो झुंजेन म्हणून काही न करता फुकट मरावं लागल्याचं दुःख सगळ्यांच्या असतं. काहीही न करता, काहीही करायला संधी न मिळता अशी हजारो माणसं फुकट मारली आहेत त्या ठिकाणी, फुकट मारली. कल्पना असेल हिमालयाची थंडी किती असते, 22 अंश बर्फाच्या होण्याच्या खाली 22 अंश तापमान असताना एक कॉटनचा युनिफॉर्म, एक काळ घोंगड आणि 2 बॅरलवाली खटखटची बंदूक दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली आणि फक्त 50 गोळ्या एवढ्यावरती बळी द्यायला बोकड सोडावेत असे आपले सैनिक हिमालयात पाठवले. समोरच्या बाजूने येणारे स्टेनगन मशीन गन घेऊन येतात, लॉऱ्याच्या लॉऱ्या घेऊन येतात, पक्के रस्ते होऊन येतात आणि अक्षरशः शेळ्या मेंढ्या कापाव्यात ना तशी आमची माणसं काही कर न करता. वाईट वाटतं तिथे जाऊन पाहिल्यानंतर, भयंकर मला त्रास झाला त्या गोष्टीचा. अशी माणसं मारली आहे कसले राज्य करते आणि त्यांचीच पिल्लावळ अजून आपल्या राज्यावरती राज्य करते, लक्षात ठेवा त्यांचीच पिल्लावळ ही सगळी. वाटोळं करायचं राहणार नाही हे लोक भारताचं. आता काय शिल्लक राहिलंय म्हणून वाटोळं व्हायचं, झालंच आहे. काय चांगलं काय राहिलंय शिल्लक राजकारणामध्ये, काय करायचं पण करता येण्यासारखं असून आपण काही करत नाही. ज्याच्या हात ज्यांच्या हातात आहे तेही काही करत नाहीत. एक अण्णा हजारे विचारा बसला काहीतरी करत, त्याला तरी किती, हां त्याला तरी किती भरोसा ठेवायचा त्याच्यावर, हाही प्रश्न आहे लोकांना, त्याच्यावर तरी किती भरोसा ठेवायचा. केव्हा माघार घेतील याचा हिशोबच नाही ना, आरंभ शूरपणा दाखवतात. झालं एक उपोषण झालं संपलं, पुढे सगळं मान्य चला, चांगलं आहे, आनंद आहे. बुद्धिमान हे नेमून शत्रूचे सगळे भेद समजावून घ्यायचे, राजाला हे सगळं ज्ञान असायला पाहिजे. त्यांनी सर्वप्रथम आपल्या आत्म्याला, त्याच्या पाठोपाठ आपल्या मंत्र्यांना आणि त्याच्यानंतर आपल्या शत्रूंना जिंकलं पाहिजे, विजय जिंकलं पाहिजे. काम क्रोध लोह मोह मद मत्सर हर्ष विमर्श सगळं ते काय, प्रत्येक प्राण्याकडनं काही ना काही शिकण्यासारखं आहे असं आहे. कावळ्याकडून आळस सोडून कसं राहावं, आलस्यरहित कसं राहावं हे कावळ्याकडून शिकावं. कोकिळा जशी आपल्या अंड्यांचं कावळ्यांकडून रक्षण करते, माहिती की नाही आपल्याला ते, कोकिळा आपलं घरटं करत नाही, कावळ्याच्या घरट्यामध्ये आपले अंडे टाकतं आणि कावळे बिचारे त्यांना ते कळत नाही, ते अंडी उगवतात, पिल्ल बाहेर झाले की ती कावकावच्या ऐवजी कोकिळाचा किलमिलाट करायला लागतात. तसं राजाने परस्पर दुसऱ्याकडून तिसरे काम करून घ्यावं, प्रत्येक ठिकाणी स्वतःच उठलं पाहिजे असं नाही, काही अशी कामं परभारे करायची असतात तसं करावं. भ्रमणाप्रमाणे रसग्रहण करायला शिकावं, रसग्राही राजाने व्हावं. मधुकर वन वन फिरत करी गुंजार वाला भोगी पुष्पमाला, नाट्यगीत ऐकलं असाल आपण, तो मधुकर म्हणजे भुंगा, प्रत्येक वनामध्ये जाऊन अनेक तऱ्हेच्या फुलांवर बसतो आहे आणि रसग्रहण करतोय, रसपान करतोय. हरणाप्रमाणे त्याने चाणाक्ष व्हावं, सावध असतात अगदी. सर्पाप्रमाणे फणा उभारून शत्रूला भीतीग्रस्त करावं. मोराप्रमाणे सैन्याचा आणि बलाचा विस्तार करावा आणि हंसासारखा निरक्षीर न्याय करता यावा त्याला, राजाला. हे सगळे गुण राजाजवळ असले पाहिजेत, सगळे राजे पारखून घ्या बरं का या गुणांचे आहेत का. इतके सगळे गुण राजाजवळ असले पाहिजेत असंही मदालसा आपल्या मुलाला सांगतेय, राजा कसा असावा. सर्व प्रजेवरती राजाची कृपा सर्वत्र सारखी असावी जशी सूर्याची किरण सगळीकडे सारखी पडतात. काय सुंदर उपमा आहे. तशी राजाची कृपा सगळीकडे सारखी असावी. आणि लहानात लहान शत्रू सुद्धा छोट्याशा अग्नीप्रमाणे घातक होऊ शकतो. आपल्याला आता रेल्वेमधनं वगैरे अग्नीचं हे काही न्यायला बंदी असते, तरी अजूनही लोक तिथे चोरून सिगरेटी ओढतात. पाहिलं तुम्ही कधी? मला दिसलं की नाही आता चेन खेचीन आणि सांगितलं आणि सिगरेट ओढली होती म्हणून. पहिल्यांदा बंद करायला खाली बाहेर व्हायचं गाडीच्या. दोन दोनदा तीन तीनदा सांगून, म्हणजे माणसाला चांगलं सांगून सुद्धा ऐकण्याची सवयच गेली आहे माझी. श्रवण नाही ऐकायचंच नाही. आग लागेल म्हणून आणि अनेक वेळेला आगीच्या भक्षस्थानी केवळ सिगरेटच्या खिंडकीवरनं आग लागलेल्या उदाहरणं आहेत. असं असताना सुद्धा आम्ही तेच करतो. हा मोठा विनोद आहे. इतिहासापासून कधीही शहाणे न होणारे असं आपल्या एक व्याख्या सांगते. कधीही आम्हाला शहाणपणा येत नाही. तसंच छोट्याशा अग्नीच्या एका ठिणगीने सुद्धा अनर्थ होतो. शिवाजी राजाची आज्ञापत्र आहेत, त्याच्यामुळे त्यांनी हे केलंय, रात्रीच्या वेळेला वात राहील उंदीर तोंडात धरून घेऊन जाईल, गवताच्या गंजीमध्ये जाईल, त्याला आग लागेल, घोडी जळून भाजून जातील. इतकं दक्षता घेतली पाहिजे प्रत्येकाने. एका लहानशा ठिणगीचा सुद्धा राजाला ही दृष्टी पाहिजे. ही दृष्टी शिवरायांकडे आहे. अलर्काला तोच उपदेश दिलाय की ही दृष्टी तुला असली पाहिजे. ही लहानात लहान ठिणगीचा सुद्धा प्रचंड मोठा. वेश्या, कमळ, शरभ, शुलिका, गर्भिणी स्त्री, गौरण या सगळ्यापासून राजाला शिकण्यासारखं आहे. वेश्येप्रमाणे सर्वांना राजी राखायला राजाने शिकलं पाहिजे. सगळ्यांना खुश ठेवा. कमळाप्रमाणे सर्वांना आकर्षित करा. शुलिकेप्रमाणे शत्रूचा सहज नाश करा. स्त्रीच्या स्तनामध्ये दुधाचा संचय असतो, तसं भावी काळासाठी राजाने संचय करावा धनाचा. थोडा विचार आहे. गौरण ज्याप्रमाणे दुधाचे नाना प्रकार बनवते, त्याप्रमाणे राजानं सुद्धा नाना प्रकारच्या कल्पनांनी प्रजेला सुख द्यायला शिकावं. चंद्राप्रमाणे प्रजेला तृप्त करावं, सुखी करावं, आनंदी करावं. आणि सूर्याप्रमाणे प्रजेचं पोषण करावं. सूर्य हा पोषण करणार आहे. पूषा हा जो शब्द आहे सूर्याच्या, ज्या सगळ्या बाराजी नावं आहेत, पूषणे नमः, पूषा हा सूर्याचं नाव आहे, पोषण करणारा. सूर्यामुळे या वनस्पती अन्न निर्माण करू शकतात. सूर्यप्रकाश त्यांच्यावर जर पडला नाही तर झाड कुरटतं. सावलीमध्ये झाड दुसरं वाढत नाही, कारण त्याला सूर्यप्रकाश मिळावा लागतो. फोटोसिंथेसिस म्हणतात त्याला, म्हणजे त्या सूर्याच्या किरणापासून अन्न तयार होतं. मग ते मुळामध्ये, फळामध्ये, पानांमध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी साठवलं जातं अन्न. माहिती की नाही आपल्याला? आपण खातो ते काही सगळी फळं नसतात. आपण पानंही खातो, पालेभाज्याचं खातो, त्या फळं भाज्या खातो, मुळं खातो, खोडं खातो. रताळ हे काय आहे? बटाटा हे काय आहे? खोड आहे. हे वेगवेगळ्या ठिकाणी मुळा गाजर ही मुळं आहेत, आतमध्ये असलेली. अन्न साठा ठेवला जातो. त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते अन्न निर्माण करण्यासाठी वनस्पतींना. तसं सूर्यासारखं राजानी सगळ्यांचं पोषण करणारं व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेचा मोठा उपदेश मदालसेनी केला. अलरकाला मात्र सगळ्या तऱ्हेच्या उपदेशाचं सार सांगितलेलं आहे मदालसेनी. आणि एका अंगठीमध्ये एक उपदेश पत्र घालून ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेला तुला काही अडचण येईल किंवा ज्या वेळेला तुला काही मोठे गंभीर प्रश्न पडतील, त्यावेळेला तू हे अंगठीमधलं उपदेश पत्र काढून वाच. तोपर्यंत मी जे आत्ता शिकवलंय तेवढं तुला पुरेस आहे, असं म्हणून त्या मदालसेनी त्या अंगठी आणि त्याच्यातलं उपदेश पत्र अलरकाळला दिलेलं आहे.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका. समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

चाळी करू नये, चोरी चाळी ही आपल्याला सांगितलेली आहे की ही टाकून दिली पाहिजे, हे दोषामध्ये आहे. प्रयत्न सोडू नये, कष्टाला त्रासू नये. साधकाच्या बाबतीत सर्व प्रकारच्या कष्टाची तयारी पाहिजे. दुसऱ्याची सेवा घ्यायची नाही आहे, आपण दुसऱ्याची सेवा करायची आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पराधीन व्हायचं नाही आहे तर स्वावलंबी जीवन जगायचं आहे. प्रयत्न सोडू नये, व्यवहारातही प्रयत्न सोडू नये आणि परमार्थातही सोडू नये. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी परिस्थिती प्राप्त होईल त्या ठिकाणी आपण समाधानात असावं. जी जी परिस्थिती आहे समाधानात असावं याचा अर्थ तिथं प्रयत्नाचं निराकरण केलेलं नाहीये, प्रयत्न करायला सांगितलेले आहे. कष्टाला त्रासू नये, बाष्कळ बोलू नये, वाणी देखील योग्य त्या ठिकाणी वापरायची आहे. आपण बहुधा वाणी जी वापरतो 24 तासामध्ये, त्याच्यामध्ये नामस्मरण किंवा गीता ज्ञानेश्वरीच्या ओव्या काय परमार्थाविषयीचा विचार हा बहुधा नसतोच. साधक जरी धरला तरी अवांतर बोलणे पुष्कळ असतं. म्हणून स्पष्ट सांगितलंय जिथं काही गरज नसेल तिथं बोलू नये, मौन धारण करावं. आवश्यक असेलच तर वाणी उडावी, नाही तर उडू नये. म्हणून बाष्कळ बोलू नये, चिंता करू नये. संतांच्या वाणीला महत्व का? तर संतांची वाणी म्हणजे एक तर नाम घेत असते, परमार्थ विचार सांगत असते किंवा दुसऱ्याच्या कल्याणाचंच बोलत असते. आणि म्हणून त्यांच्या मुखातून येणारा शब्द हा परमेश्वराला देखील प्रमाण मानावा लागतो आणि त्याप्रमाणे घडत जातो. आपण बाष्कळ उदंड बोलत असतो, कुणाचंही लक्ष त्याच्याकडे नसतं, त्याचा परिणामही काही होत नाही. चिंता करू नये, चिंता करावी का करू नये, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी. चिंता करत बसू नये. जे आपल्या समोर काम आलेलं असेल ते अतिशय दक्षतेनं करावं, पण नुसती चिंता करत बसून काही फायदा नसतो त्याच्यामध्ये. उलट चिंतने चिंतने तद्रूपता, संसाराचं चिंतन आपण जितकं करू तितके तितके षड्रिपूंच पोषण होत जात. आणि जसं जसं आपण परमार्थ करायला लागू तसं तसं हे जे षड्रूपू असतात या षड्रूपूंना नोटिसा मिळतात. त्यांना लक्षात येते की आता ही व्यक्ती साधनेला लागली, आता आपल्याला इथं थारा नाही. हळूहळू कामना कमी, क्रोध कमी, मत्सर दंभ कमी असं व्हायला पाहिजे. आणि तसं जर होत असेल तरच तो साधक आहे असं समजावं. नाही तर साधनाही करतो आहे आणि क्रोध मत्सर द्वेष द्वेषही आहे असं जर असेल तर त्याच्या साधनेमध्ये निश्चित काही ना काहीतरी खोट आहे, साधना होतच नाही. साधकाने या बाबतीत सावध राहावं. परस्त्री पाप बुद्धी पाहू नये, कोणाचा उपकार घेऊ नये. आपण दुसऱ्यासाठी करायचं आहे, आपण उपकार घ्यायचा नाहीये. ते जे ऋण आहे ते ऋण पुन्हा फेडायला यायला लागत. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर ऋण सगळ्या ऋणातून मोकळं व्हायला पाहिजे. आई वडिलांच्या ऋणातून आहे, आपल्या मुलाबाळांच्या ऋणातून आहे. अगदीच गरज असेल तर दुसऱ्याचं घ्यावं, पण तेही जर परत करता आलं तर करण्याच्या बुद्धीनं घ्यावं. सेवा करायची असेल तरी सुद्धा निष्काम व्हायला पाहिजे. ऋण कुणाचेही घेऊ नये. परपीडा विश्वासघात करू नये. हे सगळी जी लक्षणं आपण पाहिली तर लक्षात असंच येतं की जे मनाच्या विकारांचा सगळा जो खेळ आहे या खेळातून आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. विकार जसे जसे नष्ट होतील तशा तशा या गोष्टी आपल्या हातून होणार नाही. पराधीन होऊ नये, आपले ओझे कुणावर घालू नये. बहुत अन्न बहुत निद्रा हे दोन्ही गरज सांगितलेले आहे. आणि ती अधर्म हा करता कामा नये. काहीतरी आपणच बोलायचं, आपणच विनोद करायचा आणि आपणच हसायचं ज्याला देखील समर्थाने दोष सांगितलेला आहे हा घालवला पाहिजे. व्यसन कुठलंही उपयोगी नाही. धूम्रपान उन्मत्त द्रव्य समर्थांना त्याही काळात सांगावं लागलं की ही सगळी व्यसनं सोडली पाहिजेत. शिवीगाळी करू नये, चोरी करू नये, कुणाचा घात करू नये, पाठीमागे कुणाविषयी उणं बोलू नये, त्याची निंदा करू नये. त्याच्याविषयी जर आपल्याला खरोखरच कळवळ असेल, प्रेम असेल, तर त्याचा जर दोष असेल आणि आपल्याला जर अधिकार असेल, ही महत्वाची गोष्ट आहे. अधिकार नसेल तर कोणाला काही आपल्याला सांगता येणार नाही, पण अधिकार जर असेल तर त्याला सौम्यपणाने त्याला कळेल अशा पद्धतीनं जर आपण सांगू शकलो त्याच्यातला दोष आणि तो जर स्वीकारायला तयार असेल तर, नाही तर सांगून काही उपयोग होत नाही. त्यामुळे कुणाला काही उपदेश करताना सुद्धा फार सावधपणाने करायला पाहिजे. हरिभक्ती करताना लाजू नये. काही मंडळी ध्यानाला वगैरे बसतात, ध्यानात चांगली स्थिती असते, नामस्मरण करतात, पण ते चोरून करतात. त्यांना कुठेतरी आपण हे लोकांना जर कळलं तर आपल्या प्रेस्टिजला धक्का लागतो असं वाटतं. काही काही मंडळी येतात आमच्याकडे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे की ध्यानाला वगैरे येतो पण कुणाला सांगू नका याच्याबद्दल. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला लाज वाटते का? आपण ध्यानाला बसतो असं म्हणण्यात लाज वाटते का? नाम घेतो हे म्हणण्यात लाज वाटते का? गीता ज्ञानेश्वरी वाचतो म्हणण्यामध्ये लाज वाटते? वास्तविक ही अभिमानाची गोष्ट आहे. ह्याचा अर्थ अहंकाराची नव्हे.
अभिमान आणि अहंकार याच्यामध्ये फरक लक्षात घ्यावा. अभिमानाची याचा अर्थ हे करावं, संतांना हे मान्य आहे, भगवंतांना हे मान्य आहे, त्यामुळे या गोष्टी जरूर करायला पाहिजेत. पण दंड करावे परिगुप्त रूपे असं समर्थांनी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. साधनेचा आपण तिथं डंका पिटवू नये, सगळ्या लोकांना सांगत फिरू नये की मी असं असं करतो वगैरे. पण सहज कुणाला जर कळलं तर त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाहीये. दुश्चितपणे वस्तू विसरू नये, हे तर रोजच घडत असतं. एक वस्तू एका ठिकाणी, कोणाची छत्री विसरली, कोणाचे चष्मा विसरला, कोणाचे पर्स विसरली, हे कशामुळे होतं असं जर विचाराल तर दुश्चितपणाने होतं. आणि समर्थांचा आळसावर जसा राग आहे किंवा त्याच्यावरती त्यांनी पुष्कळ लिहिलेलं आहे, तसं दुश्चितपणावर देखील जवळजवळ एक समाज सगळा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये सावचित पाहिजे. त्याचं कारण मन क्षणामध्ये इकडं क्षणामध्ये तिकडं जात असेल. एकाग्र मन जर त्या त्या कामावर नसेल तर दुश्चितपणा संभवतो. म्हणून यांनी ते करू नये असं म्हटलेलं आहे. परमार्थाला मोडू नये, धिक्कारता चळू नये. कुणी आपला धिक्कार केला तर चळू नये. धारिष्ट आपुले, धारिष्ठाने राहायला पाहिजे, सत्वगुणाचं लक्षण आहे. गुरुविरहित असू नये. आपल्याला जर जीवन सार्थकी लावायचं असेल तर गुरु मिळाले पाहिजे, नेमके गुरु मिळाले पाहिजेत. असं जर मिळालं तर गुरूंचा लाभ होणं ही परवात फार मोठी त्याच्या जीवनातली संधी आहे असं म्हणून लाभ आहे मोठा. तर ते मिळवायला पाहिजेत आणि त्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, जिणे शाश्वत मानू नये. आपण जणू अमरच आहोत अशा कल्पनेनं मंडळी केवढ्याला मोठ्याला कल्पना मनोराज्य चालू असतात त्यांची. आणि त्याच्यात लक्षात येत नाही की अरे बाबा, याची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या, अशी काही वचनं संतांची आपल्या तोंडात असावी आणि मधनं मधनं आठवत जावी ती. जेव्हा असं काही आपल्याला करावं असं वाटत तेव्हा विचार करावा, अरे फार पुढचा विचार करून काय होणार आहे, आता ह्या क्षणात बघ तू काय करू शकतोस ते. अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. सत्याची वाटीवर पक्केपणाने राहावं. रूप लावण्य अभ्यासिता नये. एखाद्याला आपलं जे काही दिसणं आहे ते बदलता येत नाही, पण सहज गुणासन चले उपाय, पण काहीतरी धरावी सोये अलांतुक गुणाची. ज्या मुळामध्ये आपल्यामध्ये अनुवंशिक आलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलता येत नाहीत, तथापि जे काही गुण आपल्याला मिळवण्याजोगे आहेत ते गुण मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. दैवी गुण संपत्ती मिळवावी आणि आसुरी संपत्ती त्यागावी असं सांगितलंय. किंवा हे सुद्धा लक्षणं जे समर्थांनी सांगितलेली आहेत, रजोगुणाची, तमोगुणाची सांगितली, मूर्खाची लक्षणं सांगितली, कशासाठी सांगितली तर त्यांनी म्हटलंय त्यागार्थ बोललेली. ती लक्षणं समजून घ्यावीत, आपल्यात जर असतील तर ती दूर कशी होतील असं बघायला पाहिजे. यानंतरचा जो समास येतो तो त्रिगुणांचा समास येतोय. दुसऱ्या दशकातला पाचवा, सहावा, सातवा, तिन्ही समास जे आहे त्याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. साधकाच्या पक्षी हे जे समास आहेत अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं पोहोचायचं आहे हे लक्षात येतं. सत्वगुणामध्ये सुद्धा तिथं पोहोचायचं नव्हे तर सत्वगुण असल्याशिवाय परमार्थाची वाटचालच होत नाही. आणि म्हणून या तीन समासांचा अभ्यास साधकांनी अतिशय मनापासून करावा. त्यातला थोडा विचार आपण आज बघूया. सत्वगुण हा अत्यंत उत्तम गुण सांगितलाय. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुण जर असेल आणि अंतकाळापर्यंत सत्वगुणाचं जर का वर्धिष्णू असेल तर पुन्हा जन्म येतो. पण शुचीनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टोपी जायते. तो जर साधना करत असेल तर पुढच्या जन्म चांगल्या कुळामध्ये त्याला येतो, तिथून साधना सुरू होते. आणि रजोगुण असेल तर पुनरावृत्ती, पुन्हा जन्म येणार. कारण रजोगुणामध्ये काही ना काही वासना कामना धरून तो जात असल्यामुळे त्या पूर्ण होण्यासाठी पुन्हा जन्माला येतो. आणि तमोगुणामध्ये जर का त्याचा अंत काळाला असेल तर त्याला मनुष्य योनी देखील येईल असं सांगता येत नाही. खालच्या खालच्या जे योनी आहेत त्याच्यामध्ये तो जन्माला येतो. आणि जितकी वाईट कृत्य केलेली असतील तितका तितका अत्यंत वाईट, ज्याला नरक यातना म्हणावं अशा तऱ्हेचा, किंवा सर्प बिंचू अशा देखील योनी त्याला येतात. आणि म्हणून हे लक्षात घेऊन या नरजन्मात आपल्या प्रत्येक कर्मावर आपली दृष्टी पाहिजे आणि प्रत्येक कर्म हातून कसं घडतं आहे सावधपणाने पाहिले पाहिजे. समर्थ म्हणतात शुद्ध सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण आवश्यक आहेत. देह धारण करण्यासाठी तिन्ही गुणांची आवश्यकता आहे. एखादा जर पूर्ण सत्वगुणाचा म्हणला तर देखील देह राहणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की पूर्ण 100% सोन्याचा अलंकार बनवता येत नाही, त्याच्यामध्ये काही थोडं हिम मिसळावं लागतं. पण संपूर्ण जर हिम मिसळून सोनच नाही असं झालं तर पंचायत होईल.
तसं होता कामा नाहीये. त्यामुळे सत्व रजतमाचं आपल्या जीवनातलं काय स्थान आहे हे आपण समजून घेऊया आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण आपल्यात बदल करून आणूया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोतेहो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। रामेश्वराजवळ शिवकांची आणि विष्णुकांची या नावाची दोन तीर्थक्षेत्रे होती। शैवपंथी लोकांची शिवकांची आणि वैष्णवपंथी लोकांची विष्णुकांची अशी ही सार्थ नावं होती। खरं तर शैव आणि वैष्णव यांचे मतभेद विकोपाला गेले होते, त्या संबंधांना तडा गेला होता। वास्तविक ही दोन्ही तीर्थक्षेत्र वैष्णवांना पूर्वी राजाज्ञेने जहागीर म्हणून मिळाली होती, त्यामुळे वैष्णवांचा उन्मत्तपणा खूप वाढला होता, तो कमी होणं आवश्यक होतं। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळत होतं। हा वैष्णवांचा उन्मत्तपणा नष्ट व्हावा म्हणून स्वामींनी राजाज्ञा काढून विचारणा केली की वैष्णवजन हो, तुम्हाला दोन्ही तीर्थक्षेत्र आंदण म्हणून कुणी दिली त्याचा पुरावा द्या, नाहीतर तुमची ही जहागिरी जप्त करू। वैष्णवांनी खूप प्रयत्न केले, परंतु जुनी कागदपत्र काही केले मिळेनात, त्यामुळे राजांनी वैष्णवांची जहागिरी बंद केली। वैष्णवांचा मद आपोआप उतरला। शिवतत्वांना विरोध करण्याचं कारण नाही हे स्वामींनी त्यांच्या लक्षात आणून दिलं। वैष्णव हवालदिल झाले तेव्हा त्यांना कळलं की शिवकांचीमध्ये अवधूतावस्थेत एक सिद्धयोगी पुरुष आले आहेत, त्यांना शरण जा। वैष्णवजन शिवकांची इथे आले आणि तेजस्वी समर्थांना पाहून भारावून गेले। त्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली आणि स्वामींना ते शरण गेले। महासंकटातून मुक्त करा अशी त्यांनी स्वामींना विनंती केली। स्वामींच्या लक्षात आलं की वैष्णवांचा अहंकार संपला आहे, म्हणून स्वामींनी राजाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या असं वैष्णवजनांना सांगितलं। त्याप्रमाणे राजाचे अधिकारी स्वामींपाशी आले। स्वामी नदीच्या काठावर निवांत बसले होते। तेजपुंज स्वामींना पाहून राजाचे अधिकारी चकित झाले। त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि नम्रपणे म्हणाले, स्वामी, ही दोन्ही तीर्थक्षेत्र जहागिरी म्हणून प्राप्त झाली आहेत, एवढा कागदोपत्री पुरावा या वैष्णवांनी दिला तरी आम्ही त्यांना त्यांची जहागिरी परत करू। स्वामी मंद हसले आणि त्यामुळे अधिकारी चपापले,
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी आपल्या परमभक्तांना नेहमी अभय द्यायचे। स्वामी फक्त एकच करायचे, मानवी मनातला काळोख आपल्या अतुलनीय सामर्थ्याने नष्ट करायचे, त्यासाठी भक्तांना प्रकाशदायी मार्ग दाखवायचे। लोकांच्या मनात फक्त संस्कारांचं बीज पेरत स्वामींनी सर्वांना भगवंत सन्मुख केलं। श्री दत्तात्रेयांची उपासना वाढवली। मानवी आयुष्य लाभलं आहे, त्याचा चांगला उपयोग करा एवढंच स्वामींचं सर्वांना सांगणं होतं। त्यासाठी भगवंताला जे प्रिय आहे तसं आपण वागायला हवं हे स्वामींचं सांगणं होतं। लोभ सोडा आणि भगवंत नामाचा विचार करा, भगवंताला आपलंसं करून घ्या, हा महाराजांचा दिव्य संदेश होता। त्यांनी शैव आणि वैष्णवांना एकच संदेश दिला, परमेश्वर एकच आहे। स्वतःच्या मनात दृढ झालेलं द्वंद्व सोडा, मतभेद विसरा आणि एकत्र या।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 11 मे. थोडं वाचावं पण कृतीत आणावं, खूप समजून घ्यावं, ज्ञान संपादन करावं असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचं व्यसनच आहे. अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असं होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाच्या हव्यासाचं असंच आहे. म्हणून थोडंच वाचून समजून घ्यावं आणि ते कृतीत आणावं, नाहीतर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटं पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसतं वाचीतच बसू नये, थोडंच वाचावं पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपलं आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं, हेच खऱ्या वेदांताचं मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही, त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका, स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारलं नाहीच. वस्तू ही सुखाचं साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळतं किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होतं. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होतं. कर्म संपून फळ मिळालं नाही तर दुःख होतं आणि फळ मिळालंच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होतं. सारांश, अथपासून इतिपर्यंत दुःखच पदरात पडतं. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होतं. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही असं सर्व संतांचं सांगणं आहे. अधिक वाचू नका, जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा.

आजचा भाग आता भक्ती सुद्धा डिजिटल लायब्ररी मध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंग रचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका। समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण तृतीय खंड. शौनकांनी महोदर महात्म्य सांगा अशी विनंती करताच सूताने व्यासमुखातून ऐकलेलं आणि दक्ष मुद्गलांच्या संवादातून प्रकट झालेलं महोदर महात्म्य कथन करण्यास प्रारंभ केला. दक्षाच्या प्रश्नावरून मुद्गलांनी सूर्य आणि वालखिल्य ऋषी यांचा संवाद सांगितला. गणेशभक्तीत रमलेल्या सूर्याला पाहून चकित झालेल्या वालखिल्यांनी विचारलं, सूर्या, तू ब्रह्मरूप असून ज्या गणेशाचं ध्यान करतोस त्या गणेशाचं स्वरूप सांग. तेव्हा सूर्याने गणेशाचं ब्रह्मस्वरूप सांगितलं. सूर्य म्हणाला, एकदा मी कश्यपांच्या आश्रमात गेलो असता त्यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन त्यांचा पुत्र झालो. तेव्हा गणेश आराधना न केल्याने एक विघ्न आलं. शंकरवराने उन्मत्त झालेल्या माली सुमाली दैत्यांना मी मारलं. त्यामुळे रागावून शंकरांनी माझा शिरच्छेद केला. परंतु सर्वांच्या विनंतीने मला जीवदान मिळालं. मलाही आश्चर्य वाटलं, हे सारं घडलं कसं असं ब्रह्मदेवांना विचारलं असता गर्वाने गणेशाचं ध्यान न केल्याचं हे फळ आहे असं सांगून त्यांनी मला गणेशोपासना सांगितली. मी षडक्षर मंत्राने तपश्चर्या केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने मला भक्ती प्रदान केलं. नंतर वालखिल्यांच्या विनंतीवरून सूर्याने महोदर चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. तारकासुराच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून पार्वती भिल्लिणीच्या वेशात शंकरांकडे गेली असता मोहासूर निर्माण झाला. तेव्हा शंकरांनी खिन्न होऊन कामाला शाप दिला. कामाने शापमुक्तीसाठी गणेशाची प्रार्थना केली. कामाच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या गणेशाने तू प्रद्युम्न होशील असा कामाला वर दिला. नंतर कामयुक्त झालेल्या शंकरांना पार्वतीपासून कार्तिकेय षडानन झाला. त्यांनी शंकरांच्या आदेशानुसार दंडकारण्यात षडक्षर विधानाने गणेशाला प्रसन्न करून घेतलं आणि तू तारकाला मारशील असा वर मिळविला. त्याने तारकासुराला मारलं आणि स्कंद गाणपत्य झाला. इकडे मोहासुराने शुक्राचार्यांकडून विद्या आणि संस्कार घेऊन सूर्याला प्रसन्न केलं. सर्व इच्छाप्राप्तीचा वर मिळालेल्या त्याला शुकासह सर्व दैत्यांनी राज्याभिषेक केला. त्यामुळे सत्ताधीश होऊन त्याने दैत्यप्रमुखांना आदेश देऊन सर्व ब्रह्मांड हस्तगत केलं. नंतर तो सर्व भोग भोगू लागला. कर्ममार्ग, धर्माचरण, वर्णाश्रम धर्म नष्ट झाल्याने उपाशी असलेल्या देवमुनींना सूर्याने गणेशाचं एकाक्षर विधान कथन केलं. त्या विधानाने संतुष्ट होऊन महोदराने सर्वांच्या मोहासूर नाशाच्या इच्छेला तथास्तु म्हटलं. युद्धासाठी महोदर निघाला ही वार्ता मोहासुराला नारदांनी येऊन सांगितली आणि महोदराचं खरं खुरं ब्रह्मरूप त्याला पटवून दिलं. त्याला शरण जा म्हणून निक्षून सांगितलं. नारदांच्या म्हणण्याचा विचार करीत असता शुक्राने तेच त्याला पटवून दिलं. इतक्यात महोदराचा दूत विष्णू याने महोदर तुझ्याशी मित्रभाव इच्छितो असं येऊन सांगितलं. ते मान्य करून महोदराला घेऊन येण्याविषयी मोहासुराने आनंदाने सांगितलं. त्याप्रमाणे आलेल्या महोदराची पूजा करून मोहासुराने त्याची स्तुती केली आणि त्याची भक्ती मिळविली. मोहासूर शांत झाला असता सर्व देवांनी महोदराची स्तुती करून दृढ भक्ती केली. सूर्याने मार्कंडेय ऋषींची तपश्चर्या आणि त्यांना शंकरांकडून सप्तकल्पापर्यंत आयुष्य मिळाल्याचं कथन केलं. स्वतःचे नातू नरनारायण यांची जन्मकथा सांगून त्यांचा विष्णूशी झालेला संवाद कथन केला. विष्णूंच्या कथनानुसार नरनारायणांनी चतुरक्षरी मंत्राच्या विधानाने हेरंबाला संतुष्ट करून भक्ती प्राप्त केली। नंतर ते बऱ्याच काळाने मार्कंडेयांच्या आश्रमात गेले। तेव्हा मला महामाया दाखवा अशी मार्कंडेयांनी त्यांना विनंती केली। नरनारायणांनी संक्षेप रूपाने मायेचं वर्णन केलं, परंतु तेवढ्याने समाधान न झालेल्या मार्कंडेयांनी विस्ताराने मायेचं वर्णन करण्याची विनंती केली। नरनारायणांनी प्रथम कालगती कथन केली, नंतर युगधर्म, कलियुग, ब्रह्मचर्याश्रम, आश्रमधर्म, वर्णधर्म, देवपितृकर्म आणि वर्णाश्रमधर्म यांचं वर्णन केलं। हे सर्व मायामोह निवृत्त्यर्थ आहेत असं सांगून 14 मनूंपैकी वैवस्वत मन्वंतरातील मनुपुत्रांचं चरित्र सांगण्यास नरनारायणांनी प्रारंभ केला। प्रथम सुषुम्नाचं वैशिष्ट्यपूर्ण चरित्र सांगून इक्ष्वाकूचा वंश कथन केला। विष्णुभक्त अंबरीश गणेशाच्या कृपेने दुर्वासाच्या शापातून मुक्त झाला। तसंच श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार मुचकुंद राजाही गणेशभक्त झाला। अंबरीशाच्या वंशातील सगर आणि भगीरथ यांचं चरित्र गंगावतरण सांगून पूर्ण केलं। त्याच्यापुढे वंशविस्तार कथन करून शंकरांच्या कथनानुसार श्रीरामाने केलेली गणेशस्तुती सांगितली। रामाने गणेशाच्या वरप्रसादाने रावणाचा वध केला आणि भक्ती प्राप्त करून घेतली हे सांगून त्याचबरोबर रामचरित्राचं भुक्तिमुक्ती देणारं फल कथन केलं। हे सर्व ऐकून मार्कंडेयांनी विचारलेला गणेशयोग नरनारायणांनी सांगितला आणि जाताना तू महामाया पाहशील असं आश्वासन दिलं। मार्कंडेयांनी आपल्या आश्रमात मायारूप पाहून बालविष्णूचं दर्शन घेतलं आणि रामाने साधलेल्या गणेशयोगाने ते गाणपत्य झाले। असा हा सूर्य बालखिल्ल्यांचा संवाद मुद्गलांनी दक्षाला कथन केला। दक्षाने चंद्रवंशापासून युधिष्ठिराचं चरित्र सांगा अशी विनंती केल्यावरून मुद्गल म्हणाले, चंद्र हा अत्रिनेत्रापासून निर्माण झाला आणि गणेशोपासना करून तारानाथ झाला। त्याच्यापासून गुरुपत्नीला बुध झाला, त्याचा पुत्र पुरुरवा। शापभ्रष्ट उर्वशीला काही अटींवर घरी आणून संसार करताना त्याला आयू इत्यादी 6 मुले झाली। शापकाल संपताच इंद्राने कुशलतेने उर्वशीला सोडवून नेल्याने तो शोकाकुल झाला। मरणोत्तर उर्वशी समागम होऊन तो पितृलोकाला गेल्यानंतर नारदांनी त्याला गणेशतत्व समजावून सांगितलं। आयूचा मुलगा नहुष हा शापभ्रष्ट इंद्र मृत्यूलोकातही दुर्वासांच्या शापाने सर्परूप झाला, तेव्हा त्याला उशाप मिळाला की तुझ्या वंशातील धर्मराजाकडून तुझा उद्धार होईल। तसंच घडलं, नहुष मुक्त झाला। नहुषाच्या 5 पुत्रात ययातीचं चरित्र प्रसिद्ध। त्याच्या 2 बायका देवयानी आणि शर्मिष्ठा, एक उघड एक गुप्त। हे गौप्य फुटताच सासऱ्याच्या शापाने म्हातारा झालेल्या ययातीने पुरूचं तारुण्य उपभोगलं, पण शेवटी ययातीने पुत्राला राज्य आणि यौवन देऊन टाकलं आणि तो स्वतः क्रमशः गाणपत्य झाला। यदुवंशात निर्माण झालेल्या धनकाच्या 4 मुलांपैकी कृतवीर्य मोठा। हा पूर्वजन्मीचा भीम नावाचा अंत्यज होता। संकष्ट चतुर्थीच्या पुण्यदिनी तो पूर्वजन्मी दुष्ट असूनही राजा झाला। त्यालाही संतती नव्हती। ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून धनकाने संकष्ट चतुर्थीची माहिती घेतली, त्याचं फलही समजावून घेतलं। धनकाने स्वप्नात येऊन आदेश दिला, त्यानुसार कृतवीर्याने संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं। त्या व्रताच्या पुण्याईने कृतवीर्याला तेजस्वी पुत्र झाला, पण तो हातपाय नसलेला होता। त्याच्या 12व्या वर्षी घरी आलेल्या दत्तात्रेयांनी त्याला एकाक्षर मंत्रासहित गणेश व्रत सांगितलं। त्याप्रमाणे केलेल्या व्रताने कार्तवीर्य सुंदर तर झाला आणि शिवाय 1000 हातांचा आणि महाबलवान झाला। त्याच्या राज्यात सर्वत्र संकष्टी व्रत चालू होतं। त्याने एकदा अगदी सहज रावणाचा गर्व जिरवला। तो एकदा शिकारीला गेला असता जमदग्नींच्या आश्रमात आला तेव्हा त्याला जमदग्नींनी ससैन्य भोजनाचं निमंत्रण दिलं. भोजनसमयीचं ऐश्वर्य पाहून दिपलेल्या राजाने त्या ऐश्वर्याचं कारण असलेल्या कामधेनूचं हरण करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर कामधेनू स्वर्गाला गेली तेव्हा रागावून त्याने जमदग्नीला ठार केलं आणि राजाची निर्भत्सना करणाऱ्या रेणुकेचा 21 बाणांनी वेध केला. दत्तात्रेयांनी दिलेल्या गणेश मंत्राने रामाने दोघांचं पुनरुज्जीवन केलं. दोघांनी स्तुती करून प्रसन्न झालेल्या गणेशाची भक्ती मागितली. रामाने एकाक्षर मंत्राने तपश्चर्या करून प्रसन्न झालेल्या गणेशाकडून परशु मिळविला आणि मातेसमोर केलेली प्रतिज्ञा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून पार पाडली. नंतर मुद्गलांनी हरिवंशाचं वर्णन केलं आणि विष्णूंनी देह धारण केला त्याच्या मागील भृगुशापाची कथा सांगितली. पुरूचा वंश सांगून मांडव्याच्या शापाने शूद्र योनीत जन्म घेतलेल्या यमाची म्हणजे विदुराची कथा वर्णिली. धृतराष्ट्रपुत्र कौरव आणि पंडुपुत्र पांडव यांची जन्मकथा सांगून घडलेला द्यूत वृत्तांत सांगितला. सर्वस्व गमावून वनात गेलेल्या युधिष्ठिराची कृष्णाने भेट घेतली आणि न रागावता धर्मयुक्त राज्य करण्याचा उपाय सांगण्यास प्रारंभ केला. स्वतः साक्षात परमेश्वर असता तुम्ही कोणाचं ध्यान करता असं लक्ष्मीने विचारलं असता श्री विष्णूंनी गणेश महात्म्य सांगितलं. त्याच्या प्राप्तीचा उपाय विचारून लक्ष्मीने तशी आराधना केली तेव्हा प्रसन्न झालेल्या गणेशाने लक्ष्मीच्या इच्छेप्रमाणे तुझा पुत्र होईन असा वर तिला दिला. मी ज्ञानारी नावाच्या दैत्याचा वध करीन असं सांगितलं. हा ज्ञानारी विघ्नेशाने मारलेल्या दुर्बुद्धी राक्षसाचा मुलगा. वडिलांच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याने शुक्राचार्यांकडून पंचाक्षरी शैव विद्या मिळवून तपश्चर्या केली आणि शंकरांकडून सर्वांपासून अभय मिळवलं. नंतर त्याने सारं त्रैलोक्य व्यापलं असता विष्णूंच्या आदेशानुसार दशाक्षरी मंत्राने सर्व देवांनी गणेशोपासना केली तेव्हा लक्ष्मीच्या स्वप्नात मी तुझ्या याचनेप्रमाणे पुत्र होईन असं आश्वासन गणेशाने दिलं. लक्ष्मीने मनोमन स्मरण करताच बाल गणेशाचं स्वरूप तिला शय्येवर दिसलं. सर्वांनी त्याचं नाव पूर्णानंद असं ठेवलं. लक्ष्मी त्याचं लालन करू लागली. इकडे ज्ञानारी दैत्याला पुत्र झाला त्याचं नाव सुबोध. तो जन्मजात गाणपत्य. उपनयन झाल्यानंतर गणेश तत्वज्ञान सांगू लागला तेव्हा दैत्याचार्यांनी विचारल्यावरून त्याने जन्मपूर्वकथा कथन केली. माझी आई गर्भवती असता सर्वज्ञ शुकाचार्य आले होते तेव्हा सर्व मान्य असं सेव्य काय हा प्रश्न प्रह्लादाने विचारला तेव्हा शुकाचार्यांनी नैमिषारण्यात झालेल्या ब्रह्मयज्ञाची माहिती सांगितली. अखिल ब्रह्मांडातून मोठे मोठे अधिकारी पुरुष आले होते. त्या ठिकाणी कोणाला ब्रह्म म्हणावे याचा वाद झाला तेव्हा शंकरांच्या प्रेरणेने विष्णू म्हणाले की आपण वेदांनाच विचारू. वेदांनी सगुण रूपधारी गणेश हाच सेव्य तोच परब्रह्मस्वरूप असल्याचा निर्णय दिला. त्याची सेवा करा असा आदेश दिला. त्याला देवादिकांनी मान्यता देऊन वेदांची पूजा केली. सुबोधाने हा इतिहास सांगून आपली स्मृती कायम असल्याने आपण पूर्ण गाणपत्य आहोत असं सांगितलं. शुक्रशिष्याकरवी आपला पुत्र गणेशभक्त आहे असं कळताच ज्ञानारीने सुबोधाचा छळ केला. सर्वार्थाने गणेशाने त्याचं रक्षण केलं त्यामुळे मी या दुष्टपुत्राला ठार करीन अशी ज्ञानारीने प्रतिज्ञा केली. सुबोधाला मारण्यासाठी हाती खड्ग घेऊन तो धावला असता सुबोधाने वडिलांना सर्व समजावून दिले. सुबोधाने गणेश सर्वव्यापी आहे म्हणताच ज्ञानारी दाखव त्याला असं म्हणाला. त्याबरोबर पूर्णानंदाने प्रकट होऊन ज्ञानारीचा वध केला. अशी ही महोदराची पूर्णानंदाची कथा सांगून कृष्णाने पांडवांना षडक्षरी मंत्र दिला. त्याच्या कृपेने पांडवांनी शत्रू नाश करून राज्य केलं आणि शेवटी ते गाणपत्य झाले. हे महोदर महात्म्य फलासहित दक्षाला मुद्गलांनी कथन केलं असं सांगून सुताने शौनकादिकांना विचारलं की तुमची आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? तृतीय खंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशिकानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशी कानडा. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: गीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओ वरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

चाळी करू नये, चोरी चाळी ही आपल्याला सांगितलेली आहे की ही टाकून दिली पाहिजे, हे दोषामध्ये आहे. प्रयत्न सोडू नये, कष्टाला त्रासू नये. साधकाच्या बाबतीत तर सर्व प्रकारच्या कष्टाची तयारी पाहिजे. दुसऱ्याची सेवा घ्यायची नाही आहे, आपण दुसऱ्याची सेवा करायची आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पराधीन व्हायचं नाही आहे तर स्वावलंबी जीवन जगायचं आहे. प्रयत्न सोडू नये, व्यवहारातही प्रयत्न सोडू नये आणि परमार्थातही सोडू नये. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी परिस्थिती प्राप्त होईल त्या ठिकाणी आपण समाधानात असावं. जी जी परिस्थिती आहे समाधानात असावं याचा अर्थ तिथं प्रयत्नाचं निराकरण केलेलं नाहीये, प्रयत्न करायला सांगितलेले आहे. कष्टाला त्रासू नये, बाष्कळ बोलू नये, वाणी देखील योग्य त्या ठिकाणी वापरायची आहे. आपण बहुधा वाणी जी वापरतो 24 तासामध्ये, त्याच्यामध्ये नामस्मरण किंवा गीता ज्ञानेश्वरीच्या ओव्या काय परमार्थाविषयीचा विचार हा बहुधा नसतोच. साधक जरी धरला तरी अवांतर बोलणंही पुष्कळ असतं. म्हणून स्पष्ट सांगितलंय जिथं काही गरज नसेल तिथं बोलू नये, मौन धारण करावं. आवश्यक असेलच तर वाणी उडावी, नाही तर उडू नये. मग बाष्कळ बोलू नये, चिंता करू नये. संतांच्या वाणीला महत्व का? तर संतांची वाणी म्हणजे एक तर नाम घेत असते, परमार्थ विचार सांगत असते किंवा दुसऱ्याच्या कल्याणाच बोलत असते, आणि म्हणून त्यांच्या मुखातून येणारा शब्द हा परमेश्वराला देखील प्रमाण मानावा लागतो आणि त्याप्रमाणे घडत जातो. आपण बाष्कळ उदंड बोलत असतो, कुणाचंही लक्ष त्याच्याकडे नसतं, त्याचा परिणामही काही होत नाही. चिंता करू नये, चिंता करावी का करू नये? प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी, चिंता करत बसू नये. जे आपल्या समोर काम आलेलं असेल ते अतिशय दक्षतेनं करावं, पण नुसती चिंता करत बसून काही फायदा नसतो त्याच्यामध्ये. उलट चिंतने चिंतने तद्रूपता, संसाराचं चिंतन आपण जितकं करू तितके तितके षड्रिपूंचं पोषण होत जात. आणि जसं जसं आपण परमार्थ करायला लागू तसं तसं हे जे षड्रूप असतात या षड्रूपांना नोटिसा मिळतात. त्यांना लक्षात येते की आता ही व्यक्ती साधनेला लागली, आता आपल्याला इथं थारा नाही. हळूहळू कामना कमी, क्रोध कमी, मत्सर दंभ कमी असं व्हायला पाहिजे. आणि तसं जर होत असेल तरच तो साधक आहे असं समजावं. नाही तर साधनाही करतो आहे आणि क्रोध मत्सर द्वेष द्वेषही आहे असं जर असेल तर त्याच्या साधनेमध्ये निश्चित काही ना काहीतरी खोट आहे, साधना होतच नाही. साधकाने या बाबतीत सावध राहावं. परस्त्री पाप बुद्धी पाहू नये, कोणाचा उपकार घेऊ नये. आपण दुसऱ्यासाठी करायचं आहे, आपण उपकार घ्यायचा नाही. ते जे ऋण आहे ते ऋण पुन्हा फेडायला यायला लागतं. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर ऋण सगळ्या ऋणातून मोकळं व्हायला पाहिजे. आई वडिलांच्या ऋणातून आहे, आपल्या मुलाबाळांच्या ऋणातून आहे. अगदीच गरज असेल तर दुसऱ्याचं घ्यावं, पण तेही जर परत करता आलं तर करण्याच्या बुद्धीनं घ्यावं. सेवा करायची असेल तरी सुद्धा निष्काम व्हायला पाहिजे. ऋण कुणाचेही घेऊ नये. परपीडा विश्वासघात करू नये. हे सगळी जी लक्षणं आपण पाहिली तर लक्षात असंच येतं की जे मनाच्या विकारांचा सगळा जो खेळ आहे या खेळातून आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. विकार जसे जसे नष्ट होतील तशा तशा या गोष्टी आपल्या हातून होणार नाही. पराधीन होऊ नये, आपले ओझे कुणावर घालू नये. बहुतान्न बहुत निद्रा हे दोन्ही व्यर्थ सांगितलेले आहे, आणि ती अधर्म हा करता कामा नये. काहीतरी आपणच बोलायचं, आपणच विनोद करायचा आणि आपणच हसायचं याला देखील समर्थांनी दोष सांगितलेला आहे, हा घालवला पाहिजे. व्यसन कुठलंही उपयोगी नाही. धूम्रपान उन्मत्त द्रव्य समर्थांना त्याही काळात सांगावं लागलं की ही सगळी व्यसनं सोडली पाहिजेत. शिवीगाळी करू नये, चोरी करू नये, कुणाचा घात करू नये, पाठीमागे कुणाविषयी उणं बोलू नये, त्याची निंदा करू नये. त्याच्याविषयी जर आपल्याला खरोखरच कळवळा असेल, प्रेम असेल, तर त्याचा जर दोष असेल आणि आपल्याला जर अधिकार असेल, ही महत्वाची गोष्ट आहे. अधिकार नसेल तर कोणाला काही आपल्याला सांगता येणार नाही, पण अधिकार जर असेल तर त्याला सौम्यपणाने त्याला कळेल अशा पद्धतीनं जर आपण सांगू शकलो त्याच्यातला दोष आणि तो जर स्वीकारायला तयार असेल तर, नाही तर सांगून काही उपयोग होत नाही. त्यामुळे कुणाला काही उपदेश करताना सुद्धा फार सावधपणाने करायला पाहिजे. हरिभक्ती करताना लाजू नये. काही मंडळी ध्यानाला वगैरे बसतात, ध्यानातही चांगली स्थिती असते, नामस्मरणही करतात, पण ते चोरून करतात. त्यांना कुठेतरी आपण हे लोकांना जर कळलं तर आपल्या प्रेस्टिजला धक्का लागतो असं वाटतं. काही काही मंडळी येतात आमच्याकडे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे हे ध्यानाला वगैरे येतो पण कुणाला सांगू नका याच्याबद्दल. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला लाज वाटते का? आपण ध्यानाला बसतो असं म्हणण्यात लाज वाटते का? नाम घेतो हे म्हणण्यात लाज वाटते का? गीता ज्ञानेश्वरी वाचतो म्हणण्यामध्ये लाज वाटते? वास्तविक ही अभिमानाची गोष्ट आहे, ह्याचा अर्थ अहंकाराची नव्हे.
अभिमान आणि अहंकार याच्यामध्ये फरक लक्षात घ्यावा. अभिमानाची याचा अर्थ हे करावं, संतांना हे मान्य आहे, भगवंतांना हे मान्य आहे, त्यामुळे या गोष्टी जरूर करायला पाहिजे. पण दंड करावे परिगुप्त रूपे असं समर्थांनी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. साधनेचा आपण तिथं डंका पिटवू नये, सगळ्या लोकांना सांगत फिरू नये की मी असं असं करतो वगैरे. पण सहज कुणाला जर कळलं तर त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आहे. दुश्चितपणे वस्तू विसरू नये, हे तर रोजच घडत असतं. एक वस्तू एका ठिकाणी, कोणाची छत्री विसरली, कोणाचे चष्मा विसरला, कोणाची पर्स विसरली, हे कशामुळे होतं असं जर विचाराल तर दुश्चितपणाने होतं. आणि समर्थांचा आळसावर जसा राग आहे किंवा त्याच्यावरती त्यांनी पुष्कळ लिहिलेलं आहे, तसं दुश्चितपणावर देखील जवळजवळ एक समाज सगळा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये सावचित पाहिजे. त्याचं कारण मन क्षणामध्ये इकडं क्षणामध्ये तिकडं जात असत. एकाग्र मन जर त्या त्या कामावर नसेल तरी दुश्चितपणा संभवतो. म्हणून यांनी ते करू नये असं म्हटलेलं आहे. परमार्थाला मोडू नये, धिक्कार येता चळू नये. कुणी आपला धिक्कार केला तर चळू नये. धारिष्ट आपुले, धारिष्टाने राहायला पाहिजे, सत्वगुणाचं लक्षण आहे. गुरुविरहित असू नये. आपल्याला जर जीवन सार्थकी लावायचं असेल तर गुरु मिळाले पाहिजे, नेमके गुरु मिळाले पाहिजेत. असं जर मिळालं तर गुरूंचा लाभ होणं ही परवात फार मोठी त्याच्या जीवनातली संधी आहे, असं म्हणून लाभ आहे मोठा. तर ते मिळवायला पाहिजेत आणि त्याच्या मार्गाने गेलं पाहिजे. सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, जिणे शाश्वत मानू नये. आपण जणू अमरच आहोत अशा कल्पनेने मंडळी, एवढ्याला मोठ्याला कल्पना मनोराज्य चालू असतात त्यांची. आणि त्याच्यात लक्षात येत नाही की अरे बाबा, याची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या, अशी काही वचनं संतांची आपल्या तोंडात असावी आणि मधनं मधनं आठवत जावीत ती. जेव्हा असं काही आपल्याला करावं असं वाटत तेव्हा विचार करावा, अरे फार पुढचा विचार करून काय होणार आहे, आता ह्या क्षणात बघ तू काय करू शकतोस ते. अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. सत्याची वाटीवर पक्केपणाने राहावं. रूप लावण्य अभ्यासिता नये. एखाद्याला आपलं जे काही दिसणं आहे ते बदलता येत नाही, पण सहज गुणासन चले उपाय, पण काहीतरी धरावी सोय अगांतुक गुणाची. ज्या मुळामध्ये आपल्यामध्ये अनुवंशिक आलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलता येत नाहीत, तथापि जे काही गुण आपल्याला मिळवण्याजोगे आहेत ते गुण मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. दैवी गुण संपत्ती मिळवावी आणि आसुरी संपत्ती त्यागावी असं सांगितलंय. किंवा हे सुद्धा लक्षणं जे समर्थांनी सांगितलेली आहेत, रजोगुणाची तमोगुणाची सांगितली, मूर्खाची लक्षणं सांगितली, कशासाठी सांगितली तर त्यांनी म्हटलंय त्यागार्थ बोललेली. ती लक्षणं समजून घ्यावीत, आपल्यात जर असतील तर ती दूर कशी होतील असं बघायला पाहिजे. यानंतरचा जो समास येतो तो त्रिगुणांचा समास येतोय. दुसऱ्या दशकातला पाचवा, सहावा, सातवा, तिन्ही समास जे आहे त्याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. साधकाच्या पक्षी हे जे समास आहेत अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं पोहोचायचं आहे हे लक्षात येतं. सत्वगुणामध्ये सुद्धा तिथं पोहोचायचं नव्हे तर सत्वगुण असल्याशिवाय परमार्थाची वाटचालच होत नाही. आणि म्हणून या तीन समासांचा अभ्यास साधकाने अतिशय मनापासून करावा. त्यातला थोडा विचार आपण आज बघूया. सत्वगुण हा अत्यंत उत्तम गुण सांगितलाय. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुण जर असेल आणि अंतकाळापर्यंत सत्वगुणाचं जर का वर्धिष्णू असेल तर पुन्हा जन्म येतो. पण शुची नाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टोपी जायते. तो जर साधना करत असेल तर पुढच्या जन्म चांगल्या कुळामध्ये त्याला येतो, तिथून साधना सुरू होते. आणि रजोगुण असेल तर पुनरावृत्ती, पुन्हा जन्म येणार. कारण रजोगुणामध्ये काही ना काही वासना कामना धरून तो जात असल्यामुळे त्या पूर्ण होण्यासाठी पुन्हा जन्माला येतो. आणि तमो गुणामध्ये जर का त्याचा अंतकाळ आला असेल तर त्याला मनुष्य योनी देखील येईल असं सांगता येत नाही. खालच्या खालच्या जे योनी आहेत त्याच्यामध्ये तो जन्माला येतो. आणि जितकी वाईट कृत्य केलेली असतील तितका तितका अत्यंत वाईट, ज्याला नरक यातना म्हणावं अशा तऱ्हेचा, किंवा सर्प बिंचू अशा देखील योनी त्याला येतात. आणि म्हणून हे लक्षात घेऊन या नरजन्मात आपलं प्रत्येक कर्मावर आपली दृष्टी पाहिजे आणि प्रत्येक कर्म हातून कसं घडतं आहे सावधपणाने पाहिले पाहिजे. समर्थ म्हणतात शुद्ध सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण आवश्यक आहेत. देह धारण करण्यासाठी तिन्ही गुणांची आवश्यकता आहे. एखादा जर पूर्ण सत्वगुणाचा म्हणला तर देखील देह राहणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की पूर्ण 100% सोन्याचा अलंकार बनवता येत नाही, त्याच्यामध्ये काही थोडं हिम मिसळावं लागतं. पण संपूर्ण जर हिम मिसळून सोनच नाही असं झालं तर पंचायत होईल.
तसं होता कामा नाहीये. त्यामुळे सत्व रजतमाचं आपल्या जीवनातलं काय स्थान आहे हे आपण समजून घेऊया आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण आपल्यात बदल करून आणूया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: मदालसेनी चौथ्या मुलाला अलर्काला बरोबर उलटा ह्याच्यापेक्षा वेगळा उपदेश केलेला आहे, आणि तो अलर्क जो आहे तो या ठिकाणी राहिला. विपत्तीच्या सागरात सापडलेल्या सगळ्या लोकांना उद्धार करायला तू पुढे हो, लोकांना मदत कर. धनप्राप्तीसाठी इतरांच्या राज्यावरती आक्रमण करून धन आणि राज्य मिळव, धनाचा चांगला उपयोग कर. हे चांगला उपदेश आहे, चांगलंच करायचा उपदेश आहे, पण ते कर्ममार्गाने. आणि मग यज्ञ दान सगळं जे गृहस्थाचं कर्तव्य आहे तीही सगळी पूर्ण कर. त्या निमित्ताने देवतांना, ब्राह्मणांना, प्रजाजनांना संतुष्ट कर. युद्ध करून शत्रूचे बेत हणून पाड. बंधुबांधवांना आनंद दे. गुरुजनांना संतुष्ट कर. उच्च कुळामधल्या स्त्रीचा स्वीकार करून प्रसन्न करून घे. अनेक पुत्र तुला लाभो. आणि मग शेवटी आश्रमवासी हो वृद्धावस्थेमध्ये. आणि उत्तम राज्य कर. या तऱ्हेचा उपदेश अलर्काला केला मदालसेनं. आणि म्हणून ते संबंध आता राजाचा कसं करावं, राजानी कसं वागावं याचाही मोठा उपदेश अलर्काला त्यांनी केलेला आहे. मुलाला उपदेश किती द्यावा, कोणता द्यावा, आपण अलीकडच्या काळामध्ये ऐकतो वाचतो. जिजाबाईंनी शिवाजी राजाला रामायण महाभारत सांगितलं. आम्ही पण ऐकलं रामायण महाभारत, आम्ही पण सांगितलं, पण आमची मुलं नाही शिवाची झाली, तिची झाली. सांगणाराही वेगळा आणि ऐकणाराही वेगळा. हां, रामायण महाभारत आम्ही सगळ्यांनी ऐकलं, आम्ही कुठं झालो शिवाची. पण संस्कार हा जो आहे हा अलर्कावरती तिने केलाय. राजाचं उचित कर्तव्य म्हणजे धर्मानुसार प्रजेचं पालन, प्रजेला संतुष्ट राखणं, कोणाचीही कोणतीही इच्छा, कोणालाही कसलाही त्रास असता कामा नये. कटुवचन बोलणं, कठोर दंड देणं, धनाचा अपव्यय करणं, मद्यपान, परस्त्रीविषयी आसक्ती, शिकारीचा अतिरेक आणि दूतकर्म हे सात व्यसनं आहेत राजाची. त्या व्यसनांपासून लांब राहा. आपली गुप्त यंत्रणा फुटून बाहेरचे शत्रू आपला लाभ घेतील असं काहीही करू नको. आपल्या मंत्रिमंडळामध्ये आपला कोण, परका कोण, वाईट कोण, आपला साथीदार कोण आणि शत्रूचं हित पाहणारा कोण हे तुला कळलं पाहिजे राजाला. मनमोहन सिंगाला कळते का? बुद्धिमा अर्थात ते काय भावलंच आहे म्हणा, राज्य भलतंच कोणीतरी करतंय, हे आपले कळसूत्री भावले नाचवेल तशी नाचतायत. चांगल्या माणसाचं कसं वाईट होतं ना राजकारणामुळे, त्याचं ते बिचारे उदाहरण आहे. सज्जन मनुष्य बुद्धिमान हेर नेमायचे आणि शत्रूचे बेत आधी समजून घ्यायचे हे राज कर्तव्यामधलं एक महत्वाचं कर्तव्य आहे. आक्रमण होऊन कारगिल जिंकल्यानंतर मग आम्हाला समजतं अरे बापरे गेलं वाटत, आणि मग लढायला निघतात, आधी नाही कळत. आधी कळलं पाहिजे शत्रूच्या हालचाली. अरे नेफा आघाडीपर्यंत, लडाखपर्यंत शत्रू येऊन पोहोचला, शेकडो किलोमीटर आत रस्ते बांधले, आम्हाला पत्ताच नव्हता. नेहरू सांगू ते आम्हाला माहितीच नव्हतं. अरे माहितीच नाही तिथे कशाला बघतात, तिकडं लायक नाही आहे राजा व्हायला, नालायक मनुष्य अत्यंत. पण असं बोललं की काय होतं, कीर्तनात राजकारण येतं प्रवचनामध्ये. आपण बोलायचं नाही ठरवलं ना, याने सांगितलं बुद्धिमान हे नेमून राजानं नेहमी शत्रूपासून सावधान असलं पाहिजे. शत्रूचे भेद प्रत्यक्ष आक्रमण यायच्या आधी कळले पाहिजे राजाला. आणि मग राजाला हे ज्ञान पाहिजे की त्यांनी संधी कधी करायचा, शत्रूवर चढाई कधी करायची, माघार कशी घ्यायची, केव्हा घ्यायची, का घ्यायची, हेही सगळं राजाला कळलं पाहिजे. फुकट मारायला नाही, आपल्या सैनिकांना फुकट मारायसाठी नाही लढायचं. आज तवांग भागामध्ये जाऊन बघा, 62 सालच्या युद्ध कैद्यांचं स्मारक केलंय त्या ठिकाणी. ते म्हणले युद्धामध्ये सैनिकाला मरण आलं तर त्याला दुःख नसत, तो तयारीने झालेला असतो, मारिता मारिता मरे तो झुंजेन म्हणून. काही न करता फुकट मरावं लागल्याचं दुःख सगळ्यात जास्त. काहीही न करता, काहीही करायला संधी न मिळता अशी हजारो माणसं फुकट मारली आहेत त्या ठिकाणी, फुकट मारली. कल्पना असेल हिमालयाची थंडी किती असते, 22 अंश. बर्फाच्या होण्याच्या खाली 22 अंश तापमान असताना एक कॉटनचा युनिफॉर्म, एक काळ घोंगड आणि 2 बॅरलवाली खटखटची बंदूक दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली, आणि फक्त 50 गोळ्या. एवढ्यावरती बळी द्यायला बोकड सोडावेत असे आपले सैनिक हिमालयात पाठवले. समोरच्या बाजूने येणारे स्टेनगन मशीनगन घेऊन येतात, लॉऱ्याच्या लॉऱ्या घेऊन येतात, पक्के रस्ते होऊन येतात, आणि अक्षरशः शेळ्या मेंढ्या कापाव्यात ना तशी आमची माणसं काही कर न करता. वाईट वाटतं तिथे जाऊन पाहिल्यानंतर, भयंकर मला त्रास झाला या गोष्टीचा. अशी माणसं मारली आहे कसले राज्य करते, आणि त्यांचीच पिल्लावळ अजून आपल्या राज्यावरती राज्य करते, लक्षात ठेवा त्यांचीच पिल्लावळ आहे ही सगळी. वाटोळं करायशिवाय राहणार नाही हे लोक भारताचं. आता काय शिल्लक राहिलंय म्हणून वाटोळं व्हायचं, झालंच आहे काय, चांगलं काय राहिलं शिल्लक राजकारणामध्ये, काय करायचं पण. करता येण्यासारखं असून आपण काही करत नाही, ज्याच्या हात ज्यांच्या हातात आहे तेही काही करत नाहीत. एक अण्णा हजारे विचारा बसला काहीतरी करत, त्याला तरी किती, हां त्याला तरी किती भरोसा ठेवायचा त्याच्यावर, हाही प्रश्न आहे लोकांना, त्याच्यावर तरी किती भरोसा ठेवायचा. केव्हा माघार घेतील याचा हिशोबच नाही ना, आरंभ शूरपणा दाखवतात. झालं एक उपोषण झालं संपलं, पुढे सगळं मान्य, चला चांगलं आहे, आनंद आहे. बुद्धिमान हे नेमून शत्रूचे सगळे भेद समजावून घ्यायचे, राजाला हे सगळं ज्ञान असायला पाहिजे. त्यांनी सर्वप्रथम आपल्या आत्म्याला, त्याच्या पाठोपाठ आपल्या मंत्र्यांना आणि त्याच्यानंतर आपल्या शत्रूंना जिंकलं पाहिजे, विजय जिंकलं पाहिजे. काम क्रोध लोह मोह मद मत्सर हर्ष विमर्श सगळं ते काय, प्रत्येक प्राण्याकडनं काही ना काही शिकण्यासारखं आहे असं आहे. कावळ्याकडून आळस सोडून कसं राहावं, आलस्य रहित कसं राहावं हे कावळ्याकडून शिकावं. कोकिळा जशी आपल्या अंड्यांचं कावळ्यांकडून रक्षण करते, माहिती की नाही आपल्याला ते, कोकिळा आपलं घरटं करत नाही, कावळ्याच्या घरट्यामध्ये आपले अंडे टाकतं, आणि कावळे बिचारे त्यांना ते कळत नाही, ते अंडी उगवतात, पिल्ल बाहेर झाली की ती कावकावच्या ऐवजी कोकिळाचा किलमिलाट करायला लागतात. तस राजाने परस्पर दुसऱ्याकडून तिसरे काम करून घ्यावं, प्रत्येक ठिकाणी स्वतःच उठलं पाहिजे असं नाही, काही अशी कामं परभारे करायची असतात तसं करावं. भ्रमणाप्रमाणे रसग्रहण करायला शिकावं, रसग्राही राजाने व्हावं. मधुकर वन वन फिरत करी गुंजार वाला भोगी पुष्पमाला, नाट्यगीत ऐकलं असाल आपण, तो मधुकर म्हणजे भुंगा, प्रत्येक वनामध्ये जाऊन अनेक तऱ्हेच्या फुलांवर बसतो आहे आणि रसग्रहण करतोय, रसपान करतोय. हरणाप्रमाणे त्याने चाणाक्ष व्हावं, सावध असतात अगदी. सर्पाप्रमाणे फणा उभारून शत्रूला भीतीग्रस्त करावं. मोराप्रमाणे सैन्याचा आणि बलाचा विस्तार करावा. आणि हंसासारखा निरक्षीर न्याय करता यावा त्याला, राजाला. हे सगळे गुण राजाजवळ असले पाहिजेत, सगळे राजे पारखून घ्या बरं का या गुणांचे आहेत का. इतके सगळे गुण राजाजवळ असले पाहिजेत असंही मदालसा आपल्या मुलाला सांगतेय, राजा कसा असावा. सर्व प्रजेवरती राजाची कृपा सर्वत्र सारखी असावी जशी सूर्याची किरण सगळीकडे सारखी पडतात. काय सुंदर उपमा आहे. तशी राजाची कृपा सगळीकडे सारखी असावी. आणि लहानात लहान शत्रू सुद्धा छोट्याशा अग्नीप्रमाणे घातक होऊ शकतो. आपल्याला आता रेल्वेमधनं वगैरे अग्नीचं हे काही न्यायला बंदी असते, तरी अजूनही लोक तिथे चोरून सिगरेटी ओढतात. पाहिलं तुम्ही कधी? मला दिसलं की मी आता चेन खेचीन आणि सांगितलं आणि सिगरेट ओढली होती म्हणून. बैलांना बंद करून खाली बाहेर व्हायचं गाडीच्या. दोन दोनदा तीन तीनदा सांगून, म्हणजे माणसाला चांगलं सांगून सुद्धा ऐकण्याची सवयच गेली आहे माझी. श्रवण नाही, ऐकायचंच नाही. आग लागेल म्हणून आणि अनेक वेळेला आगीच्या भक्षस्थानी केवळ सिगरेटच्या ठिणकीवरनं आग लागलेल्या उदाहरणं आहेत. असं असताना सुद्धा आम्ही तेच करतो. हा मोठा विनोद आहे. इतिहासापासून कधीही शहाणे न होणारे असं आपलं एक व्याख्या सांगते. कधीही आम्हाला शहाणपणा येत नाही. तसंच छोट्याशा अग्नीच्या एका ठिणगीने सुद्धा अनर्थ होतो. शिवाजी राजाची आज्ञापत्र आहेत, त्याच्यामुळे त्यांनी हे केलंय, रात्रीच्या वेळेला वात राहील उंदीर तोंडात धरून घेऊन जाईल, गवताच्या गंजीमध्ये जाईल, त्याला आग लागेल, घोडी जळून भाजून जातील. इतकं दक्षता घेतली पाहिजे प्रत्येकाने. एका लहानशा ठिणगीचा सुद्धा राजाला ही दृष्टी पाहिजे. ही दृष्टी शिवरायांकडे आहे. अलर्काला तोच उपदेश दिलाय की ही दृष्टी तुला असली पाहिजे, की लहानात लहान ठिणगीचा सुद्धा प्रचंड मोठा. वेश्या, कमळ, शरभ, शूलिका, गर्भिणी स्त्री, गौरण या सगळ्यापासून राजाला शिकण्यासारखं आहे. वेश्येप्रमाणे सर्वांना राजी राखायला राजाने शिकलं पाहिजे. सगळ्यांना खुश ठेवा. कमळाप्रमाणे सर्वांना आकर्षित करा. शूलिकेप्रमाणे शत्रूचा सहज नाश करा. स्त्रीच्या स्तनामध्ये दुधाचा संचय असतो, तसं भावी काळासाठी राजाने संचय करावा धनाचा. थोडा विचार आहे. गवळण ज्याप्रमाणे दुधाचे नाना प्रकार बनवते, त्याप्रमाणे राजानं सुद्धा नाना प्रकारच्या कल्पनांनी प्रजेला सुख द्यायला शिकावं. चंद्राप्रमाणे प्रजेला तृप्त करावं, सुखी करावं, आनंदी करावं. आणि सूर्याप्रमाणे प्रजेचं पोषण करावं. सूर्य हा पोषण करणार आहे. पूषा हा जो शब्द आहे सूर्याच्या, ज्या सगळ्या बाराजी नावं आहेत, पूषणे नमः, पूषा हा सूर्याचं नाव आहे. पोषण करणारा सूर्यामुळे या वनस्पती अन्न निर्माण करू शकतात. सूर्यप्रकाश त्यांच्यावर जर पडला नाही तर झाड कुरटत. सावलीमध्ये झाड दुसरं वाढत नाही, कारण त्याला सूर्यप्रकाश मिळावा लागतो. फोटोसिंथेसिस म्हणतात त्याला, म्हणजे त्या सूर्याच्या किरणापासून अन्न तयार होतं. मग ते मुळामध्ये, फळामध्ये, पानांमध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी साठवलं जातं अन्न. माहिती की नाही आपल्याला, आपण खातो ते काही सगळी फळं नसतात. आपण पानंही खातो, पालेभाज्याचं खातो, त्या फळं भाज्या खातो, मुळं खातो, खोडं खातो. रताळ हे काय आहे, बटाटा हे काय आहे, खोड आहे. हे वेगवेगळ्या ठिकाणी मुळा गाजर ही मुळं आहेत, आतमध्ये असलेली अन्न साठा ठेवला जातो. त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते अन्न निर्माण करण्यासाठी वनस्पतींना. तसं सूर्यासारखं राजानी सगळ्यांचं पोषण करणारं व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेचा मोठा उपदेश मदालसेनी केला. अलर्काला मात्र सगळ्या तऱ्हेच्या उपदेशाचं सार सांगितलेलं आहे मदालसेनी. आणि एका अंगठीमध्ये एक उपदेश पत्र घालून ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेला तुला काही अडचण येईल किंवा ज्या वेळेला तुला काही मोठे गंभीर प्रश्न पडतील, त्यावेळेला तू हे अंगठीमधलं उपदेश पत्र काढून वाच. तोपर्यंत मी जे आत्ता शिकवलं आहे तेवढं तुला पुरेसं आहे, असं म्हणून त्या मदालसेनी त्या अंगठी आणि त्याच्यातलं उपदेश पत्र अलर्काला दिलेलं आहे.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत। तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण। निरूपणकार होत्या हरिभक्त परायण, क्रांती गीता महाबळ। आयोजक ग्रंथ पारायण दिंडी। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। रामेश्वराजवळ शिवकांची आणि विष्णुकांची या नावाची दोन तीर्थक्षेत्रे होती। शैवपंथी लोकांची शिवकांची आणि वैष्णवपंथी लोकांची विष्णुकांची अशी ही सार्थ नावं होती। खरं तर शैव आणि वैष्णव यांचे मतभेद विकोपाला गेले होते, त्या संबंधांना तडा गेला होता। वास्तविक ही दोन्ही तीर्थक्षेत्र वैष्णवांना पूर्वी राजाज्ञेने जहागीर म्हणून मिळाली होती, त्यामुळे वैष्णवांचा उन्मत्तपणा खूप वाढला होता, तो कमी होणं आवश्यक होतं। स्वामींना हे सार अंतर्ज्ञानाने कळत होतं। हा वैष्णवांचा उन्मत्तपणा नष्ट व्हावा म्हणून स्वामींनी राजाज्ञा काढून विचारणा केली की वैष्णवजन हो, तुम्हाला दोन्ही तीर्थक्षेत्र आंदण म्हणून कुणी दिली त्याचा पुरावा द्या, नाहीतर तुमची ही जहागिरी जप्त करू। वैष्णवांनी खूप प्रयत्न केले, परंतु जुनी कागदपत्र काही केले मिळेनात, त्यामुळे राजांनी वैष्णवांची जहागिरी बंद केली। वैष्णवांचा मद आपोआप उतरला। शिवतत्वांना विरोध करण्याचं कारण नाही हे स्वामींनी त्यांच्या लक्षात आणून दिलं। वैष्णव हवालदिल झाले तेव्हा त्यांना कळलं की शिवकांचीमध्ये अवधूतावस्थेत एक सिद्धयोगी पुरुष आले आहेत, त्यांना शरण जा। वैष्णवजन शिवकांची इथे आले आणि तेजस्वी समर्थांना पाहून भारावून गेले। त्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली आणि स्वामींना ते शरण गेले। महासंकटातून मुक्त करा अशी त्यांनी स्वामींना विनंती केली। स्वामींच्या लक्षात आलं की वैष्णवांचा अहंकार संपला आहे, म्हणून स्वामींनी राजाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या असं वैष्णवजनांना सांगितलं। त्याप्रमाणे राजाचे अधिकारी स्वामींपाशी आले। स्वामी नदीच्या काठावर निवांत बसले होते। तेजपुंज स्वामींना पाहून राजाचे अधिकारी चकित झाले। त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि नम्रपणे म्हणाले, स्वामी, ही दोन्ही तीर्थक्षेत्र जहागिरी म्हणून प्राप्त झाली आहेत, एवढा कागदोपत्री पुरावा या वैष्णवांनी दिला तरी आम्ही त्यांना त्यांची जहागिरी परत करू। स्वामी मंद हसले आणि त्यामुळे अधिकारी चपापले,
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी आपल्या परमभक्तांना नेहमी अभय द्यायचे। स्वामी फक्त एकच करायचे, मानवी मनातला काळोख आपल्या अतुलनीय सामर्थ्याने नष्ट करायचे, त्यासाठी भक्तांना प्रकाशदायी मार्ग दाखवायचे। लोकांच्या मनात फक्त संस्कारांचं बीज पेरत स्वामींनी सर्वांना भगवंत सन्मुख केलं। श्री दत्तात्रेयांची उपासना वाढवली। मानवी आयुष्य लाभलं आहे, त्याचा चांगला उपयोग करा एवढंच स्वामींचं सर्वांना सांगणं होतं। त्यासाठी भगवंताला जे प्रिय आहे तसं आपण वागायला हवं हे स्वामींचं सांगणं होतं। लोभ सोडा आणि भगवंत नामाचा विचार करा, भगवंताला आपलंसं करून घ्या, हा महाराजांचा दिव्य संदेश होता। त्यांनी शैव आणि वैष्णवांना एकच संदेश दिला, परमेश्वर एकच आहे। स्वतःच्या मनात दृढ झालेलं द्वंद्व सोडा, मतभेद विसरा आणि एकत्र या।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।